नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 7 ज्येष्ठ, शके 1948, 28 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अनघा देढे तुम्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांच्या साथीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून आता आपण ऐकत आहात. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये विजयलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर.

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा
0: अगं
1: कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
8: सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. आइए सुने श्री रामचरित मानस गान भाग 202.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात श्री रामचरित मानस गायन. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 50वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 50वा श्लोक। कर्माचं तारतम्य ठरवण्याच्या बाबतीत बुद्धियोगाचंच महत्व इतकं का आहे हे हा श्लोक सांगतो। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, या कर्मयोग मार्गात ज्याची बुद्धी स्थिर आहे असा बुद्धियुक्त किंवा स्थितप्रज्ञ पुरुष पुण्य आणि पाप या दोघांचाही त्याग करतो। म्हणून हे अर्जुना, तू बुद्धियोग संपादन करण्यासाठी तयार हो, कारण बुद्धियोग हेच कर्मातलं कौशल्य। आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये हा अर्थ आणखीन सोपा करून सांगतात, येथे समत्व बुद्धीने तळे सुकृत दुष्कृत समत्व जोड यासाठी तेची कर्मात कौशल। लोकमान्य टिळक या श्लोकाचं विवरण करताना म्हणतात, इथे श्रीकृष्णांनी कर्मयोगाचं महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे। या पूर्वीच्या श्लोकांमधून भगवंतांनी कर्म करूनही कर्माची बाधा होऊ न देण्याची युक्ती किंवा योग असं जे म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून या श्लोकात कर्म करताना बुद्धी स्थिर पवित्र शुद्ध आणि सम ठेवणं हीच युक्ती किंवा कौशल्य आहे असं म्हटलंय, तिलाच योग म्हणतात असं या योगाचं स्वरूप आहे। अशा रीतीने समबुद्धीनी कर्म केली असता व्यवहाराचा लोप न होता पूर्ण सिद्धी किंवा मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज राहत नाही। लोकमान्यांचा हा अर्थ आणखीन स्पष्ट करून घेताना त्यांचे शिष्य आणि लोकमान्यांच्या कर्मयोग शास्त्राला वेदांचीही शास्त्रीय बैठक प्राप्त करून देऊन गीतेत कर्मयोगाचाच पुरस्कार केला आहे, कर्मसन्यास गीतेला मान्य नाही हे उपनिषदांचा आधार घेऊन सांगणारे गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे हे म्हणतात, कोणतंही कर्म घडलं म्हणजे त्याचा काहीतरी परिणाम हा होतोच, हा सृष्टीचाच नियम आहे। कर्माचं चांगलं किंवा वाईट फळ कर्म करणाऱ्याला मिळतंच, कर्माचे हे परिणाम म्हणजेच पाप किंवा पुण्य कर्त्याला भोगल्या वाचून त्याची सुटका नसते, हाच कर्मबंध होय। पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारकच आहेत। अर्जुनानं पहिल्या अध्यायात तसंच दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांमधून त्याची जी भूमिका मांडलेली आहे ती सर्वथैव चुकीची नाही, परंतु धर्म कोणता आणि अधर्म कोणता किंवा मानवी जीवनात कोणतं कर्म योग्य आणि कोणतं अयोग्य हे कसं ठरवायचं, मानवी आयुष्याचं अंतिम साध्य कोणतं, या प्रसंगी नेमकं काय करायचं, आपल्या मनाची झालेली ही अवस्था कशी दूर करायची, यासारख्या असंख्य प्रश्नांनी ऐन समर प्रसंगी गोंधळलेल्या मोहग्रस्त झालेल्या अर्जुनांनी श्रीकृष्णाला शरण जाऊन मला श्रेयस्कर हितकारक काय ते निश्चितपणे सांग, यत श्रेयः स्यात् तत् निश्चितं ब्रूहि असं म्हटलं, मी तुझा शिष्य आहे आता तूच मला यातून सोडव असं सांगितलं। अर्जुनाचा तो अनन्य भाव पाहून श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाचा स्वजन मोह दूर करण्यासाठी शरीर नाशवंत असतं आणि शरीरात राहणारा आत्मा मात्र अविनाशी असतो, आत्म्याला कोणी मारू शकत नाही, तसंच देहबंधही कोणाला सुटू शकत नाही, त्यामुळे देहाचा नाश झाल्याचा शोक करणं व्यर्थ असतं हे अर्जुनाला, जातस्य ही ध्रुव मृत्यू हो ध्रुवम जन्म मृत्यूस्यच, जन्माला आलेल्याला मृत्यू आठळ असतो तसंच मृत झालेला पुन्हा जन्म घेतो हेही ठरलेलं आहे असं सांगितलं। यामुळे या न टाळता येणाऱ्या गोष्टीचा शोक करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वधर्माचरण करणं श्रेयस्कर असतं। बुद्धी स्थिर ठेवून सुखदुःखाचा विचार न करता स्वतःचं विहित कर्म करणं हाच खरा कर्मयोग। जय पराजय फायदा तोटा लाभ हित असा कसलाच विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म कौशल्यपूर्वक करणं कर्तव्य बुद्धीनी करणं हाच कर्मयोग होय। याद्वारा व्यक्तिधर्माचं पालन होतच तसंच समाजधर्मही साधला जातो। अशा तऱ्हेने श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यष्टी समष्टीचं तादात्म्य साधणाऱ्या कर्मयोग शास्त्राचा उपदेश केलेला आहे। हे कर्मयोग शास्त्र भगवंतांनी अत्यंत कुशल अध्यापक

प्रमाणे अर्जुनाला दुसऱ्या अध्यायातल्या 45व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. व्यवसायात्मक बुद्धी हाच कर्मयोगाचा पाया होय. मनापेक्षा बुद्धी हे उच्चतम तत्व आहे. संवेदना हा मनाचा धर्म आहे, तर तारतम्य विचार, इच्छा आणि निश्चय ही बुद्धीची स्वरूप आहे. व्यवहार असो अथवा परमार्थ असो, सर्व गोष्टी बुद्धीवरच अवलंबून असतात. बुद्धियोगात श्रीकृष्णांनी आत्मज्ञान आणि समत्व याला महत्व दिलेले. बुद्धीची खरी साम्यावस्था आत्मज्ञानानीच उत्पन्न होते, म्हणून कर्मयोग शास्त्राचा उपदेश करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी आत्मा म्हणजे देही आणि देह यांचं स्वरूप स्पष्ट करून आत्मा हा अविनाशी असतो, तो कधीही मारला जात नाही हे अर्जुनाला सांगून त्याची बुद्धी स्थिर करण्यासाठी प्रारंभ केला आणि नंतर निर्द्वंद्व बनून नित्य सत्वस्थ होऊन कर्म करण्याचा उपदेश केला. कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता कर्तव्य कर्म करत असता समत्व बुद्धी असेल तर मनुष्य पाप आणि पुण्य या दोहोंचाही त्याग करून अगदी अलिप्त राहतो. यासाठी बुद्धीचा समतोल आवश्यक असतो. असा बुद्धियोग साधणं हेच कर्म करणाऱ्यातलं खरं कौशल्य. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जहाले, इही उभयबंधी सांडिले पाप पुण्य. ज्यांनी बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्मयोगाचा आश्रय घेतला त्यांना त्या कर्माच्या पाप किंवा पुण्य या दोहोंचंही बंधन उरत नाही. ते या संसार चक्रातून मुक्त होतात, त्यांना निःश्रेयसाची प्राप्ती होते. पंडित सातवळेकर पुरुषार्थ बोधिनी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथात दुसऱ्या अध्यायातल्या 49व्या आणि 50व्या श्लोकाचं विवरण करताना इथली कर्म आणि बुद्धी अथवा बुद्धियोग हे शब्द श्रीकृष्णांनी विशेष अर्थाने योजलेत असं मानतात. कर्म म्हणजे सकाम कर्म आणि बुद्धी किंवा बुद्धियोग म्हणजे समताभावानी केलेलं निष्काम कर्म होय. स्वार्थ त्याग करून अनेक संतांनी केलेली उत्तम कामं आजही समाजाच्या उन्नतीला कारणीभूत ठरलेली आहेत. स्वार्थ त्याग करून म्हणजे कर्मफलाबाबत चिंता न करता कर्तव्य भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं हाच बुद्धियोग आहे. यासाठी असंगत्व अंगी बाणवणं जरुरीच आहे असं भगवंतांनी अर्जुनाला पुढच्या काही अध्यायांमधून वारंवार सांगितलेलं आहे. भगवान म्हणतात, तस्माद सक्तम सततम कार्यम कर्म समाचर. हे अर्जुना, तू निस्संग बनून कर्म कर. यासाठी श्रीकृष्ण पाण्यातल्या कमलपत्राचं उदाहरण देतात. पाण्यात असूनही कमळाचं पान जसं कोरडं असतं त्याप्रमाणे असंग निर्मम असावं. न मे कर्म फले स्पृहा, मला कर्मफळाची इच्छा नाही तरीही मी कर्म करतो आणि कर्म मला बांधून ठेवू शकत नाहीत असंही अर्जुनाला श्रीकृष्ण समजावतात. स्वतःच्या दाखल्यावरून कर्मयोग हाच खरा बुद्धियोग आहे. कर्मामध्ये समत्व साधण्याचंच कौशल्य आहे आणि हाच उत्तम योग आहे. योगः कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते हे कर्मयोग शास्त्र अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत. जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कर्म करावंच लागतं, तसंच त्या कर्माचं चांगलं किंवा वाईट फळ प्राप्त होतच. आजच्या जगात काम केलं किंवा केलं नाही तरी स्तुती किंवा निंदा याला सामोरं जावंच लागतं. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपण हाती घेतलेलं काम प्रामाणिकपणे आणि कर्तव्य भावनेने केलं, त्या कामामध्ये आपलं सर्वस्व ओतून आपली संपूर्ण क्षमता योग्य तऱ्हेने वापरून काम करावं, काम पूर्ण झाल्यावर त्याचं फळ आपल्याला कसं मिळेल याबाबतच्या मोहात पडू नये. कामावर श्रद्धा ठेवावी, अहंकार पूर्णपणे सोडून द्यावा, मग ते ईश्वराचं काम ठरतं, ते यशस्वी होणारच. आजच्या संदर्भात हा श्लोक कामामधल्या कौशल्याचं महत्व सांगतो. आपण आपलं काम प्रोफेशनली मास्टरी मिळवून करतो, म्हणजे सुंदर कलात्मक पद्धतीने काम केल्यावर ते काम आपल्याला थकवत नाही, उलट ऊर्जा देतं. प्रोफेशनल किंवा स्मार्ट वर्क म्हणजे काय, तर कमी वेळात कमी ताण घेऊन सर्वोत्तम काम करणं. अशा दृष्टिकोनाने अशा पद्धतीने काम केलं तर काम बिनचूक होईल, सुंदर होईल आणि काम करून घेणारा आणि काम करणारा दोघांनाही आनंदच आनंद मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि अशा पद्धतीने काम करण्याची चटक लागेल, म्हणजेच कधीच काम करण्याचा त्रास जाणवणार नाही आणि केलेल्या कामातून कुठल्याही फळाची अपेक्षा राहणार नाही.

0: श्रोतेहो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 50वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी.
1: श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी.
0: निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला?

0: वरण ऐकलत. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी.
1: श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी.
0: निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
2: ती वेळ आहे जीएस चहाची.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर भूले विसरे गीत कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण ऐकत होतात. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांना

कडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला.

0: नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आईवडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडकउन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आता आपण ऐकल्या. यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: शंकर जयकिशन ने

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। यानंतर ठीक 7:30 वाजता देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आधी ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं एक कली मुस्काई या चित्रपटातलं हे गाणं.

1968 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक कली मुस्काई. मंडळी, हा चित्रपट बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि कॅमेरामन होते स्वतः बाळ एम जोगळेकर. चित्रपटाला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी आणि अशोक कुमार, जॉय मुखर्जी, मेहमूद, ओम प्रकाश, धुमाळ, निरुपा रॉय अशा दिग्गज कलाकारांबरोबर रुपेरी पडद्यावर पदार्पण करत होती बाळ जोगळेकर यांची पुतणी आणि वसंत जोगळेकर यांची कन्या मीरा जोगळेकर. बाळ जोगळेकर सांगायचे, मीराच्या या पदार्पणाचं दडपण तिच्यापेक्षा माझ्याच मनावर जास्त होतं, त्यामुळे कॅमेराच्या मागून माझं तिच्याकडे बारीक लक्ष होतं. तुम्हाला माहितीये मंडळी या चित्रपटाची अजून एक गंमत. चित्रपटामध्ये मेहमूद यांनी काम करावं यासाठी बाळ जोगळेकर स्वतः त्यांच्याशी बोलायला गेले होते, तेव्हा मेहमूद यांनी अवाच्या सवा रक्कम मानधनात सांगितली. बाळासाहेब म्हणाले,

0: यात काही कमी नाही का होऊ शकणार? त्यावर मेहमूद म्हणाले, दुसरा कोणी प्रोड्युसर असताना तर मी नक्की विचार केला असता, पण तुमच्यासाठी मी एक कवडी सुद्धा कमी करू शकत नाही. बाळ जोगळेकरांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी कारण विचारलं तेव्हा मेहमूद म्हणाले, तुम्ही मला तुमच्या कारीगर फिल्ममध्ये घेतलं होतं, पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या मित्रांची तिकीटं काढली आणि त्यांना तो चित्रपट बघण्यासाठी थिएटरला घेऊन गेलो. पण चित्रपट संपला तेव्हा लक्षात आलं की त्या चित्रपटात माझा एकही सीन नाही. मला मान्य आहे की चित्रपट चांगला होण्याच्या दृष्टीने तुम्ही माझी भूमिका कदाचित कापली असेल, पण मित्रांमध्ये माझी नाचक्की झाली ती झालीच ना. बघा मंडळी, खरं तर कथेच्या गरजेनुसार मेहमूद यांचा रोल कट केला होता, पण बाळ जोगळेकर यांना त्यांचं म्हणणं पुरेपूर पटलं आणि त्यांनी मेहमूद यांनी मागितलेलं मानधन देऊन त्यांना एक कली मुस्काई या चित्रपटासाठी करारबद्ध सुद्धा केलं. चित्रपटाबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक कली मुस्काई या चित्रपटाबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्हाला माहितीये, खरं तर पडद्यावरच्या कलाकारांची बर्दास्त नेहमीच ठेवली जाते, पण जोगळेकर प्रोडक्शन हाऊसमध्ये पडद्यामागच्या कलाकारांबद्दल सुद्धा प्रचंड आस्था होती बरं का. म्हणून तर एक कली मुस्काईच्या शूटिंगसाठी नैनिताल इथे जायचं ठरलं तेव्हा बाळ एम जोगळेकर यांनी कल्पना मांडली की या चित्रपटाशी निगडीत असलेल्या सर्व तंत्रज्ञांना पत्नी आणि मुलांसहित नैनितालला न्यायचं. झालं, संपूर्ण युनिट निघालं आणि सगळ्या युनिटनी तो दौरा अतिशय समाधानात आनंदात पार पाडला. एवढंच नाही तर नैनिताल मधल्या ओळखीच्या एका टेलर कडून सर्वांनी सूट शिवून घेतले होते आणि अखेरच्या श्वासापर्यंत बाळ एम जोगळेकर यांनी तो सूट आपल्याजवळ जपून ठेवला होता. अजून एक गंमत म्हणजे मंडळी, दांडेलीच्या जंगलात शूटिंगसाठी असताना एका रात्री रेस्ट हाऊसच्या बाहेरून धाड धाड असा आवाज येऊ लागला. दादामुनी म्हणजेच अशोक कुमार रेस्ट हाऊसच्या बाहेर गेले आणि बघितलं तर एक अत्यंत मोठा हत्ती संतापलेल्या अवस्थेत मुळासकट झाडं उपटून टाकत होता, पण नशीब त्यांनी युनिटवर कुठेही हल्ला केला नाही. अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांनी एक कली मुस्काईचा हा प्रवास सजलेला होता. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात एक कली मुस्काई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे सुप्रसिद्ध गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू.
1: अगं
2: कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
6: 101 उमा सदन.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. तुमच्या रेडिओ सेटवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सगळीकडे. यानंतर ठीक 7:40 प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
10: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
11: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
12: श्रोत्यांनो नमस्कार.
11: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघतोय आपण. 50 वर्षांच्या आहेत या मिसेस स्मिता असं नाव समजूयात. यांची उंची आहे 153 cm आणि तुझ्याकडे एनरोल केलं तेव्हा वजन होतं 77 किलो. त्यांना हाय बीपीचा त्रास होता, सो ती गोळी चालू होती. काय केस होती स्मिता मॅडमची?
12: स्मिता मॅडमची केस सांगतो. 153 cm उंचीला 77 किलो म्हणजे ऑफकोर्स वजन हे जास्त होतं. दुसरी गोष्ट, त्यांना हाय बीपीसाठी गोळी चालू होती आणि वाढलेल्या वजनामुळे आलेले बाकीचे त्रास, म्हणजे आता वय पण जास्त होतं, 50 वय, त्याच्यानंतर वाढलेल्या वजनामुळे थोडीफार गुडघे दुखी, त्याच्यानंतर लो एनर्जी लेवल्स, कधी कधी टाचा दुखायच्या, कंबर दुखायची, हे असे छोटे मोठे इश्यूज तर होतेच. हाय बीपी होतं आणि वजन जास्त होतं. आता वजन वाढण्याचं कारण जेव्हा मी त्यांना विचारलं तर त्यांचं वजन काही एवढं 77 आधी नव्हतं. त्यांना थोडासा अर्ली स्टेजमध्ये मेनोपॉज आला, म्हणजे वयाच्या 44व्या वर्षीच त्यांना मेनोपॉज आला आणि वयवर्ष 44 ते 47 या 3 वर्षात त्यांचं ऑलमोस्ट 12-15 किलो मेनोपॉज आल्यानंतर वजन वाढलेलं आणि ते काय नंतर कमी झालं नाही आणि तेच वाढलेलं वजन कमी करण्याकरता बेसिकली ते आपल्याकडे जॉईन झाल्या.
11: मग वजन किती कमी झालं, त्यांचे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाले हे सगळं ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32500. सो ब्रेक नंतर विक्रम तू सांगतोय स्मिता मॅडमच्या केस बद्दल.
12: yes.
11: आणि बीपी साठी त्यांना गोळी चालू होती, वजन तर कमी करायचंच होतं.
12: तर मग मी त्यांची सगळी केस हिस्ट्री बघितली आणि त्यांची करंट लाईफस्टाईल बघितली. लाईफस्टाईल मध्ये खूप जास्त इश्यूज नव्हते, झोपेचा प्रॉब्लेम होताच ऑफकोर्स. भरपूर क्लायंट्स मला येऊन म्हणतात झोपेचा प्रॉब्लेम आहे, झोपेचा प्रॉब्लेम आहे. त्यांना एक रेमेडी नेहमी सांगतो, झोपायच्या 2 तास आधी स्क्रीन टाइम बंद करा. बंद करा म्हणजे एक सेकंडही स्क्रीन बघू नका. मी अगदी उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर 10:30 झोपायचं असेल तर 8-8:30 नंतर स्क्रीन टाइम बंद करणे, म्हणजे 0 स्क्रीन बघणे, ते मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. दुसरी गोष्ट, मी त्यांच्या खाण्याला वेळा नव्हत्या, कधी 8 वाजता नाश्ता करायच्या, कधी नाश्ता न करता चहावरतीच 11:30-11 पर्यंत, मग 11:30-11 जेवणच करून घेणे. आणि मेन म्हणजे व्यायामाचा कम्प्लीट अभाव होता. हाऊसवाईफ होत्या स्मिता मॅडम, त्यामुळे घरातली जी काही कामं होतील तेवढीच. आपण आजकाल आपण बघतो की घरात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींना सगळ्यांकडे आजकाल मेड असतात, मग त्यांना

0: मी समजावून सांगितलं की वजन कसं कशा पद्धतीने कमी करायला लागेल, छान शेड्यूल लिहून दिलं, खाण्याचे पदार्थ त्यांना आवडतीचेच दिले, एक्सरसाइजही घरच्या घरी करता येईल म्हणल्यानंतर त्या खुश झाल्या आणि मग सगळं व्यवस्थित पद्धतीने फॉलो करायला चालू केलं त्यांनी. आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून अजून 4 महिने व्हायचेत, म्हणजे 3.5 महिने झालेत, अजून 10-12 दिवसात 4 महिने होतील आणि यात 3.5 महिन्यातच आज त्यांचं 11 किलोनी वजन कमी होऊन ते 77 वरून 66 खालती आलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे सेफली असं पकडायला हरकत नाही की बाय दी एंड ऑफ दीज 15 डेज, म्हणजे त्यांचा 4th महिना कम्प्लीट होईपर्यंत 12 किलो त्यांचं वजन कमी झालेलं असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता पुढचे त्यांचे ब्लड प्रेशर रिलेटेड जे काय त्यांना डॉक्टरांना भेटायचे तर त्या भेटणार आहेत आता शॉर्टली, आणि मग डॉक्टरांकडनं कळेल की ब्लड प्रेशरची गोळी तेवढीच ठेवायला लागेल, कमी होईल काय
1: असेल.
0: पण मेन म्हणजे वजन चांगल्या पद्धतीने कमी व्हायला लागलं. आणि दुसरी गोष्ट, बाकीची जी कुरकुर होती त्यांची, आज कंबर दुखते, उदक खांदा दुखतोय, परवा टाच दुखते, गुडघे दुखतात, हे सगळी पूर्णपणे त्यांची कुरकुर ही पहिल्या 2 महिन्यातच निघून गेली.
1: अच्छा, हे खूप महत्वाचं की त्रास कमी होतात प्लस वजन कमी होतं आणि वयाच्या 50व्या वर्षी पण 11 किलो वेट लॉस होतो, हे बरेचसे रिझल्ट तुझे सांगतात.
0: मी म्हणतो ना की एज आपलं वय जास्त आहे म्हणून वजन कमी होऊ शकत नाही, मेनोपॉज झाला म्हणून वजन कमी, हे सगळे भ्रम आहेत. इच्छा पाहिजे आणि स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये परिवर्तन करण्याची इच्छा आणि ते सस्टेन ठेवण्याची इच्छा पाहिजे, म्हणजे आपण आपल्या हेल्थमध्ये नक्की पॉझिटिव्ह चेंजेस हे करू शकतो. आणि हे पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणणं शरीरात फार काही रॉकेट सायन्स किंवा अवघड नाहीये, अत्यंत सोपं आहे ते.
1: याच मुद्द्यावर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ऐकूया आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार
3: सर. अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
6: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात.
3: हो.
6: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटची फॅशन निघाली.
3: अच्छा.
6: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज

0: केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं, आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते, आणि 1300 ग्रॅमपासून 1500-1700 ग्रॅमपर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा 10 लाख रुपयापर्यंत. पण माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही,
1: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
0: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅमपर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत, त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की,
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे?
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात, मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री 12 चमचे. म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस्त. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायसेस बद्दल बोलतोय आणि त्यातला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत म्हणजे हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे नेमकं काय असतं?
2: सो हर्ड मेंटॅलिटी, मेंढपाळ वृत्ती असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे कळपा बरोबर जाणे. सगळे करतायत म्हणून मला करायचंय. जेव्हा एखादा शेअर, म्युच्युअल फंड सगळी लोक विकत घेतायत, ह्याचं मला सोशल मीडियावर कुठेतरी रेग्युलर रुटीन मध्ये टीव्ही चॅनल्स मध्ये ते सांगितलं जात आहे, म्हणून जाऊन मी विचार न करता पैसे गुंतवणे. म्हणजे कसं आहे बघा, एक उदाहरण घेऊयात की आता मला वेट लॉस करायचंय, मी सोशल मीडियामध्ये एखाद्या चॅनलवर बघितलं की डाएट कसं फॉलो करायचं, ओके, आणि मी फॉलो करायला लागलो कारण हजारो लोकांनी ते फॉलो केलेलं आहे आणि हजारो लोकांना त्याचा योग्य पॉझिटिव्ह कदाचित रिझल्ट देखील आलेला आहे, पण ते माझ्या बॉडीला सूट होतं का? मी ते योग्य पद्धतीने फॉलो जरी केलं तरी त्याचा माझ्या बोन्सवर आणि ओव्हरऑलच शरीरावर

काय परिणाम होऊ शकतो, माझी ताकद कमी होऊ शकते की वाढू शकते, नुसताच वेट लॉस माझ्या शरीराला फायदेशीर आहे का, याचा कुठेही मी सल्ला याच्याशी सल्ला मसलत न करता, म्हणजे डाएट फॉलो करण्यापेक्षा किंवा डाएट सोशल मीडियावर जाऊन बघून फॉलो करण्यापेक्षा त्याचा योग्य सल्ला घेऊन, डायटिशियनचा योग्य सल्ला घेऊन किंवा फिजिशियनचा योग्य सल्ला घेऊन मला जेव्हा फॉलो करता येणं शक्य आहे तरच मी हेल्दी राहू शकतो किंवा माझी एनर्जी ही मेंटेन राहू शकते. तसंच हर्ड मेंटॅलिटीच आहे, सगळे करतात म्हणून करायचं, सगळ्यांनी एका फंडात गुंतवणूक केली म्हणून करायची, तर ते रिस्क कॅपिटाइट माझं आहे का, माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत, त्याला ड्युरेशन किती आहे, हा कुठलाही सारासार विचार न करता पटकन कळपाबरोबर उडी मारणे आणि स्वतःला त्या याच्यात झोकून देणे, याचा रिझल्ट कदाचित पॉझिटिव्ह पण येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. निगेटिव्ह आल्यानंतर ती रिस्क घेण्याची माझी मानसिकता होती का आणि नुकसान झाल्यानंतर मी ते बेअर करू शकतो का, हा विचार न करता त्या हर्ड

0: ओळखून देणे, याचा रिझल्ट कदाचित पॉझिटिव्ह पण येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. निगेटिव्ह आल्यानंतर ती रिस्क घेण्याची माझी मानसिकता होती का आणि नुकसान झाल्यानंतर मी ते बेअर करू शकतो का, हा विचार न करता त्या हर्ड मेंटॅलिटी बरोबर जाणे. कृपया इन्व्हेस्टरने असा विचार करू नये. आपल्या गुंतवणुकीची गरज किंवा आपल्या पोर्टफोलिओची गरज, ओके, याचा विचार करूनच कळपाबरोबर जायचंय की नाही हे ठरवायचंय.
1: अगदी, खूप छान उदाहरणासह आज आपल्याला एक छान सल्ला ऐकायला मिळालाय. असाच सल्ला उद्याच्या भागातही ऐकूयात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. गुड डे. बाय बाय. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. सकाळचे 8:25 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. कॉंगोमधील इबोला विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नांना मदत म्हणून भारतानं तिथं औषधं आणि साहित्य पाठवलं आहे. कॉंगो आणि इतर काही देशांमध्ये पसरलेला इबोलाचा बुंदी बुग्यो हा प्रकार या विषाणूच्या 6 ज्ञात प्रजातींपैकी एक आहे आणि 2007 युगांडामध्ये तो पहिल्यांदा आढळला होता. या प्रकारच्या संक्रमणावर कोणतंही मान्यताप्राप्त औषध किंवा लस उपलब्ध नाही. इबोला हा एक गंभीर आणि अनेकदा प्राणघातक आजार असून वर्षावनात किंवा आजारी किंवा मृत झालेली वटवाघुळं, चिंपांझी, गोरिला, माकडं, काळवीट किंवा साळींदर यासारख्या संक्रमित प्राण्यांचं रक्त, स्त्राव, अवयव किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करू शकतो. तिकडे क्युबा हा देश अमेरिकेच्या नेतृत्वाखालील निर्बंधांमुळं अन्न, औषधं आणि विजेची टंचाई निर्माण झाल्यानं गंभीर मानवीय संकटात सापडला आहे. क्युबानं आपल्या देशातील आपत्ती टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कासंबंधी एक सर्वसमावेशक शिफारस अहवाल केंद्राला सादर केला आहे. देशातील मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करण्याच्या उद्देशानं व्यापक विचार मंथनानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि वारसा हक्क यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीत स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भालाफेक करून रौप्यपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावितनं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य.

0: एकॉर्निया इन्व्हेस्टमेंट।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 8:03 झालेली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत।
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला हरेंद्र जाधव यांचं गीत। संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा।

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामी। स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: कार्यक्रमात यानंतर वसंत बापट यांनी लिहिलेलं, प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुप जलोटा यांनी गायलेलं भक्तिगीत.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 9404598-9375।
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org।
4: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
6: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087-8087-97।
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट।

0: चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999 1827।
1: श्रोते हो, एक जनजागृतीपर निवेदन। सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या। संतुलित आणि हलका आहार घ्या। जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, टोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा। धन्यवाद।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
4: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक।
3: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
4: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदान करिता। नियम व अटी लागू।
5: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते।
6: अगं, मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता।
5: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे।
6: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं।
5: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा।
7: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला। अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला। अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा। रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा। दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
8: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो, मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना। अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा। संपर्क 8793489436, 8793489436। निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे।
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांनी लिहिलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: यानंतर दत्ता पाटील यांनी लिहिलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं भक्तिगीत.

0: आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मोस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मोस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मोस बँकेत हवंच.
5: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे? अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
0: संपर्क 96-899-11-240
5: 9689-11-240.
6: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
5: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पाढे अगदी सहज येतात.
5: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
5: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
5: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच

0: आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
1: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
0: 88 56 00 11. गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
2: 2 इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
0: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
0: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
2: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
0: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
2: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
0: रक्कम देखील UPI द्वारे दिली जाईल.
2: योजना 7 जून किंवा 60 असे पर्यंतच.
0: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
2: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
0: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
2: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
3: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
4: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
5: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
4: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
7: श्रोते हो, या कार्यक्रमात आपण ग दि माडगुळकर यांनी लिहिलेल्या गीतांचा आस्वाद घेत असतो. गदिमांनी अनेक प्रकारची गीतं लिहिली. त्यांनी फक्त गीतच लिहिली नाहीत तर चित्रपटांच्या कथा पटकथा देखील लिहिल्या. आजच्या कार्यक्रमामध्ये 1954 साली प्रदर्शित झालेल्या पोस्टातली मुलगी या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमा गीत.

0: पोस्टातली मुलगी या चित्रपटातली आणखी काही गीतं आपण ऐकणार आहोत, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण आज ज्या गतिमा गीतांचा आस्वाद घेतो आहोत ती गीतं आहेत पोस्टातली मुलगी या चित्रपटातली. या चित्रपटातली गीतच फक्त गदिमांनी लिहिली असं नाही, तर त्याची कथा आणि पटकथा देखील गदिमांची होती आणि दिग्दर्शक होते राम गमाले. संगीतबद्ध केली होती ही गीतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर उषा आत्रे आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीत

पोस्टातली मुलगी या चित्रपटामध्ये उषा किरण, विवेक यांच्यासमवेत चित्तरंजन कोल्हटकर, धुमाळ, सुधा आपटे आदी नामवंत कलाकार देखील होते. मध्यमवर्गीय जीवनावर प्रकाश टाकणारी ही कथा होती गदिमांची. घरच्या आर्थिक परिस्थितीचा भार उचलण्यासाठी, वडिलांना मदत करण्यासाठी कथेची नायिका पोस्टात काम करते असं याचं ढोबळमानानी कथानक होतं. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: मी करते चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
8: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
0: संपर्क 96-899-11-240
8: 9689-11-240.
0: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
9: दोन इनरवेअर घेतले आणि युपीआय न पेमेंट केलं की युपीआय शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
0: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
9: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
0: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
9: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
0: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
9: ही संधी फक्त युपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
0: रक्कम देखील युपीआय द्वारेच दिली जाईल.
9: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
0: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
9: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
0: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
9: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: 1954 साली म्हणजे 50 दशकात स्त्रीनं नोकरी करणं, बाहेर जाऊन काहीतरी उद्योग व्यवसाय करणं तसं दुर्मिळच. त्यामुळे समाजातल्या मध्यमवर्गीयांच्या जीवनावर, त्यांच्या संकटांवर, त्यांना कराव्या लागणाऱ्या अडचणींवर गदिमांनी पोस्टातली मुलगी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. वरवर साधं दिसणारं हे कथानक. कथेची नायिका पोस्टात काम करते, लहान भावंडांना चांगलं आयुष्य, शिक्षण मिळावं या हेतूनं त्याग करते. स्वतःचं आयुष्य, मिळालेलं प्रेम हे सारं बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटते, पण शेवटी पदरी निराशा आल्यानं दूर निघून जाते असं या चित्रपटाचं कथानक होतं. कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमा गीत.

0: आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर सकाळी ठीक 8:58 प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्यात लाळ खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी 9 साठी पशुसंवर्धन विभागानं पूर्वतयारीला वेग दिला आहे. मे अखेरपर्यंत राज्याला 1,19,00,000 लस मात्रा उपलब्ध होणार असल्याची माहिती पुण्यातील आयुक्त डॉ

किरण पाटील यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने पुणे जिल्हास्तरावर निवडणूकविषयक विविध कामकाजाच्या अनुषंगाने मध्यवर्ती अधिकारी आणि सहाय्यक मध्यवर्ती अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित

कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण केलं आहे. वीर सावरकर यांचं धैर्य आणि देशभक्ती लोकांना सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. वीर सावरकर यांची बुद्धिमत्ता आणि त्यांनी सामाजिक सुधारणांवर दिलेला भर हे देखील विशेष उल्लेखनीय आहेत असं मोदी यांनी सांगितलं. मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणं आणि पूरजन्य परिस्थितीवर तातडीनं नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अहोरात्र पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षांमुळे नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद, आपत्कालीन परिस्थितीचा समन्वय आणि आवश्यक मदतकार्य तत्काळ पोहोचवणं शक्य होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: अँफी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:57 झाली आहेत. प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अनघा देढेचा नमस्कार. मराठी भावगीतं, कविता, बालगीतं लिहिणारे प्रसिद्ध गीतकार कवी उमाकांत काणेकर यांचा आज जन्मदिवस. त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम केंद्रित आहे कवी आणि गीतकार उमाकांत काणेकर यांच्यावर. उमाकांत काणेकर यांचा जन्म 28 मे 1930 या दिवशी फोंडा इथे झाला. काणेकर यांचं शालेय शिक्षण पोर्तुगीज, कोंकणी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून झालं. 16 वर्षापासूनच ते कोकणी भाषेमध्ये कविता लिहू लागले. अर्थार्जनासाठी काणेकर मुंबईत आले. पुढे काणेकरांच्या कविता वेगवेगळ्या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. कालांतरानं मुंबई आकाशवाणीचे केंद्र संचालक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांचा परिचय झाल्यावर कोकणी विभागाच्या कार्यक्रमात स्वरचित कोकणी गीतं सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या सगळ्यांच्या लहानपणापासून आपण ऐकलेलं एक प्रसिद्ध बालगीत आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: हा स्वर होता शाल्मली दातार यांचा आणि संगीत होतं दत्तराज खोत यांचं. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661961672.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत.
3: मग आता ही भीती घालवूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आजच्या कार्यक्रमात आपण कवी गीतकार उमाकांत काणेकर यांच्याविषयी जाणून घेतो आहोत. मुंबई आकाशवाणीमध्ये काम करत असताना गदिमा, शांता शेळके, राजा बढे अशा कवींच्या काव्यांचा उमाकांत काणेकर यांनी अभ्यास केला. याच दरम्यान त्यांची ओळख संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याशी झाली आणि त्यांचं विशेष मैत्र जमलं. एकदा दोघंही समुद्रकिनारी फिरत असताना श्रीकांतजींना त्यांनी संगीतबद्ध केलेल्या एका ठुमरीची आठवण आली. त्याचे शब्द होते, बलमा बेदर्दी दर्द न जाने. यावर कणेकरांनी लगेच शब्द सांगितले, माझी या प्रियाला प्रीत कळेना. श्रीकांतजी पुढचे शब्द सांगत गेले आणि काणेकरांनी त्यावर सुरेख असं भावगीत त्यांच्या लेखणीतून अलगद उतरवलं. ऐकूया तेच गीत.

0: उमाकांत काणेकर यांच्या शब्दांना संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी, आणि हा स्वर होता शोभा गुरटू यांचा. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: आजच्या कार्यक्रमात आपण कवी गीतकार उमाकांत काणेकर यांच्याविषयी जाणून घेतो आहोत. उमाकांत काणेकर यांचा कोकणी भाषा ते मराठी भाषा आणि त्यात कविता हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. ठाकरे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी काणेकरांच्या कविता वाचल्या आणि ते प्रभावित झाले. त्यांनी त्या कविता मुंबई आकाशवाणीच्या केंद्रातील त्यावेळचे अधिकारी श्रीनिवास खळे, यशवंत देव, प्रभाकर पंडित यांना वाचायला दिल्या आणि त्यामुळेच उमाकांत काणेकर मुंबई आकाशवाणीमध्ये मान्यताप्राप्त गीतकार झाले. श्रीकांत ठाकरे यांना उर्दूची उत्तम जाण होती. त्यांनी उमाकांत काणेकर यांच्याकडून अनेक उत्तम गीतं आणि गझल लिहून घेतल्या. एकदा गायिका शोभा गोटू यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करायचं ठरलं. मूळ उर्दू गझल होती, महका है जख्म जख्म हवाए है मंचली, बरसा है तेरी याद का सावन गली गली. उमाकांतजींनी याच मीटरवर याच धर्तीवर लगेच शब्द लिहिले. उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या,

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरजाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरजा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेगर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: एकदा टॅक्सीतून जात असताना उमाकांतजी श्रीकांतजींना म्हणाले की हसा मुलांनो हसा हे माझं गाणं कराल का? पण श्रीकांतजी म्हणाले मुलं उगीच का बरं हसतील, दुसरी ओळ काय? यावर उमाकांतजींनी प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा ही दुसरी ओळ सांगितली. श्रीकांत ठाकरे म्हणाले हीच पहिली ओळ असायला हवी. त्या दोघांचं मैत्र इतकं खास की उमाकांत काणेकरांनी ते

0: जीवनाचं सार, तत्वज्ञान आपल्या साध्या सोप्या शब्दात मांडण्याची हातोटी, चालीवर शब्द लिहिण्याचं कसब, लहान मुलांच्या भावविश्वाबरोबरच तारुण्यातलं सौंदर्य, अधीरता, विरह, प्रेम या सगळ्या भावना उमाकांत काणेकर यांच्या लेखणीतून अगदी छान अलगद उतरतात आणि त्याची सुंदर गीतं होतात. त्यांच्या स्मृतींना हा उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमातून मी अनघा देढे आपली अनुमती घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम.
1: पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आज ज्येष्ठ क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, प्रखर देशभक्त आणि प्रतिभावान कवी, नाटककार, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन. त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम केंद्रित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाट्यगीतांवर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाज प्रबोधनासाठी कविता, फटके, पोवाडे, लावण्या आणि नाटकं लिहिली. अगदी लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा छंद लागला आणि कविता करण्याचाही. आज या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या संन्यस्त खड्ग या नाटकातली काही नाट्यपदं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: निशुल्क कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली काही नाट्यपदं ऐकत आहोत. ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात सावरकरांनी आपल्या लेखाचं शस्त्र वापरलं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी 1857च्या उठावाचा इतिहास लिहिला. 1857चं स्वातंत्र्यसमर हा तो ग्रंथ. प्रकाशनापूर्वीच त्याची प्रत जप्त झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, वीर तानाजी बाजीप्रभू यांच्या पराक्रमाचं वर्णन करणारे पोवाडे, अनेक स्फूर्तीगीतं तर लिहिलीच, पण त्याचबरोबर उशाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही नाटकं देखील लिहिली. कार्यक्रमात

पण सुरुवातीला जे पद ऐकलं तो स्वर होता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा. संगीतबद्ध केलं होतं वझे बुवा यांनी. पुन्हा एकदा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात वझे बुवांनी संगीतबद्ध केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं नाट्यपद.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. कार्यक्रमात यानंतर व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुणे आय केअर.

0: मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाडले.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
8: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
9: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आज ज्येष्ठ क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, प्रखर देशभक्त आणि प्रतिभावान कवी, नाटककार, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन। त्या अनुषंगानं आजचा कार्यक्रम केंद्रित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या नाट्यगीतांवर। अंदमानातून जेव्हा सावरकरांना भारतामध्ये तुरुंगात आणलं गेलं तो काळ होता 1924 सालचा। 1924 ते 1937 या 13 जी नाटकं त्यांनी लिहिली त्यातलं संन्यस्त खड्ग हे अत्यंत महत्त्वपूर्ण नाटक। कार्यक्रमात यानंतर वझेबुवा यांनी संगीतबद्ध केलेलं, पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं नाट्यपद।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: रत्नागिरी इथं स्थानबद्धतेच्या काळात आपले राजकीय विचार व्यक्त करण्यासाठी सावरकर यांनी संन्यस्त खड्ग हे नाटक लिहिलं. या नाटकाच्या लेखनामागे त्या काळच्या राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब ठळकपणे दिसावं हा त्यांचा हेतू होता. नाटकाची कथा अहिंसा, कर्म, धर्म याविषयी विचार मांडणारी. यातली जी पदं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली त्याची उंची न मोजता येण्यासारखी. कार्यक्रमात यानंतर वझेबुवा यांनी संगीतबद्ध केलेलं, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पद.

यानंतर जे पद ऐकवणार आहोत ते नाट्यपद तर आहेच, पण काहींना ती विरहिणी वाटते तर काहींना ते भावगीत. पण मला असं वाटतं की आजन्म या देशाच्या कल्याणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर तन मन धनानं लढले, त्या हिंदू राष्ट्राच्या प्रेमासाठी लिहिलेलं हे गीत असावं. आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शेकडो जन्म शेकडो लोकांनी आपले तेजोमय आयुष्य खर्ची घातलं, शेकडो हजारो घरातले दीप स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विझले, तेव्हा कुठं स्वातंत्र्याचा तेजोमय प्रकाश आपल्याला पाहायला मिळाला. ऐकूया तेच हे प्रसिद्ध गीत.

0: स्वर होता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा, संगीतबद्ध केलं होतं वझे बुवा यांनी. आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच गंगटोक इथं सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडियाज पोलीस हा पुरस्कार प्रदान केला.

केला. सिक्कीम पोलिसांच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. राज्यात शांतता सुव्यवस्था राखण्यात सिक्कीम पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. इथं पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यानं त्यांची जबाबदारी वाढते. देशाच्या संरक्षणासाठी लष्कराशी समन्वय राखणं, जनतेत जागरूकता निर्माण करणं अशा जबाबदाऱ्याही सिक्कीम पोलीस उत्तमपणे पार पाडत आहे अशा शब्दात त्यांनी सिक्कीम पोलिसांची प्रशंसा केली. सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान काल सिक्कीमला अधिकृतपणे पूर्ण

0: आणि सदिच्छा घेऊन येईल असं त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण समाजामध्ये बंधुभाव आणि आनंदाची भावना अधिक दृढ करेल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील निर्भीड योद्धा असलेल्या वीर सावरकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित केलं. त्यांचं जीवन आणि त्यांच्या लेखनातून राष्ट्राप्रती आणि विचारधारेप्रती असलेली अविचल निष्ठा खऱ्या अर्थानं कशाला म्हणतात हे आपण शिकू शकतो असं शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. बिहारच्या उत्तर आणि पूर्व भागात आलेलं तीव्र वादळ, वीज पडण्याच्या घटना आणि गारपिटीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:01 आणि 28 सेकंद होत आहेत. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
10: नमस्कार.
9: बऱ्याचदा आपण असं बघतो की IVF ट्रीटमेंट केल्या जातात त्यावेळेला बऱ्याचदा सोनोग्राफी पण करावी लागते आणि अशा केसेसमध्ये काही कंडिशन्स मध्ये फायब्रॉइड सुद्धा डिटेक्ट होतात. मग IVF ट्रीटमेंट चालू असताना जर फायब्रॉइड लक्षात आलं तर मग IVF ट्रीटमेंट कंटिन्यू केली जाते का, ती सक्सेसफुल होते का, याबद्दल सांगा.
10: हो, निश्चितच तसं करता येतं. उदाहरणार्थ म्हणून एक मी केस सांगते माझ्याकडली. पेशंटचं वय 37 वर्ष, लग्नाला साधारण 12-13 वर्ष झालेली आणि बाकी सगळ्या ट्रीटमेंट झाल्या पण तरीही प्रेग्नन्सी राहिली नव्हती. त्यामुळे IVFचा सल्ला दिला गेला होता पेशंटला आणि त्याच्यासाठी ती माझ्याकडे आली होती. सोनोग्राफी केला असता साधारण 6-7 सेंटीमीटरचा फायब्रॉइड होता युट्रसमध्ये. ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली असता आणि एज फॅक्टर लक्षात घेता बीजांचा आकडा हा बॉर्डर लाईन होता, AMH सुद्धा बॉर्डर लाईन होता. त्यामुळे अशा वेळेला पहिला फोकस हा आपला बीजाशयावर ओव्हरीवर असला पाहिजे. त्यामुळे स्टिम्युलेशन देऊन बीज बाहेर काढून पिकअप करून एम्ब्रिओ आम्ही रेडी केला. त्याच्यानंतर हे जे एम्ब्रिओ आहे हे सगळे आपण फ्रीज केले. त्यानंतरच्या सायकलमध्ये पेशंटची मायोमेक्टमी म्हणजे जो गर्भाशयातला फायब्रॉइड आहे तो दुर्बिणीद्वारे आपण बाहेर काढला आणि ही जी बाळ आपल्याकडे तयार आहेत ती आपण अनेक वर्ष प्रिझर्व करू शकतो. आणि हा जो आपण फायब्रॉइड बाहेर काढला त्यामुळे आता युट्रस चं हिलिंग प्रोसिजर सुरू होते. त्यामुळे हिलिंग कम्प्लीट झालं की योग्य तो गॅप घेऊन आपण ही बनवलेली बाळ गर्भाशयात परत एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा फॅक्टर महत्वाचा आहे की आधी आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट करत बसलो तर त्यामध्ये वय जसं वाढत जाईल, AMH कमी आहे, सोनोग्राफीत बीज कमी आहे, त्यामुळे जितके महिने आपण घालवू तेवढे त्यामध्ये बीज कमी कमी होत जाणार आणि अशा सक्सेस रेट हा आयव्हीएफचा सुद्धा कमी होतो. त्यामुळे या पेशंटचा आम्ही आधी पिकअप केला, त्याच्यानंतर मायोमेक्टमी केली, फायब्रॉइड काढला, मग योग्य त्या गॅपनी सोनोग्राफीद्वारे सगळं योग्य आहे हे कळल्यानंतर हे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर केले आणि आज त्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
9: डॉक्टर चारू

0: सुद्धा मग ज्या वेळेला ही फायब्रॉइडची सर्जरी केली जाते त्यावेळेला त्याचा काही गर्भाशयावरती परिणाम होतो का, आणि नंतर तो आयव्हीएफच्या ट्रीटमेंटसाठी काही त्रासदायक ठरत नाही ना?
1: ट्रीटमेंट जी कोणती दिली जाते ती फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बेस्ट दिली गेली पाहिजे, आणि त्याच्यामुळे ही मायोमेक्टमी करताना सुद्धा एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतमधली जी गादी आहे त्याला शक्यतो धक्का न लागता हा मायोमा काढणं हे स्किलफुली करणं गरजेचं आहे, कारण हा डॅमेज नंतर आपल्याला अडचण देऊ शकतो, कारण त्या पेशंटचं अजून फॅमिली कम्प्लीट झालेली नाही आहे. त्याच्यामुळे हा फायब्रॉइड नीट काढला गेला पाहिजे, त्याचे टाके सुद्धा जे आहे हे योग्य पद्धतीने एक्सपर्टनी करणं जरुरी आहे, म्हणजे गर्भाशयाचं हिलिंग प्रॉपर होतं. सर्जरीचं बेसिक प्रिन्सिपल आहे रिस्टोअर द एनाटॉमी. आपण जितक्या योग्य पद्धतीने सर्जरी करू त्याचे रिझल्ट आपल्याला पुढे दिसून येणार आहेत.
0: नक्कीच. तेव्हा फायब्रॉइड जरी असलं तरी सुद्धा त्याच्यावरती ट्रीटमेंट करून पुढे तुम्ही वंध्यत्वावरची कुठलीही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने केली तर गर्भधारणा होऊ शकते, हेच आपल्याला अशा या कार्यक्रमातून कळलेलं आहे. श्रोते हो, आई बाबा होणं हा खरंच एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार
4: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा युएसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही युएसमध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय, आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
4: बरं.
5: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये, आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
4: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
5: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे.
4: खरं आहे.
5: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
4: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
5: न्यूयॉर्क ला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेटबेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
4: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupviwaha.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
5: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि

0: त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुला मुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 से 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपले आहार विहार आचार विचार आपण जर नीट पाळले तर आपण कोणताही आजार दूर ठेवू शकतो. परंतु आजच्या तणावपूर्ण जीवनामध्ये हे जमतच असं नाही. अर्थात ते जमलं नाही तर मग विविध व्याधी आपल्या मागे लागतात आणि मग आपण वेगवेगळे उपचार शोधू लागतो. आजच्या भागामध्ये आपल्याला आयुर्वेदाचे उपचार मूळ व्याध, फिशर आणि भगंदर यासारख्या रोगांवर कसे हितकारी कारक ठरू शकतात याविषयीची माहिती देण्यासाठी आले आहेत डॉक्टर सत्येन गुजर. नमस्कार डॉक्टर.
5: नमस्कार.
4: डॉक्टर, मी आता म्हटलं तसं आपण मूळव्याध, फिशर किंवा भगंदर किंवा फिशुला ज्याला म्हटलं जातं त्या आजारावर आज बोलणार आहोत. तर हे तिन्ही आजार म्हणजे नेमकं नक्की काय आणि ते होण्यामागची कारणं काय?
5: कसं आहे, बऱ्याच वेळेला शौचाच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी त्रास होतोय, त्या ठिकाणी दुखतंय, आग होतीये किंवा शौचाच्या वाटे रक्त पडतंय, अशी गोष्ट असेल तर प्रत्येक वेळेला ती मूळव्याधच आहे असं रुग्ण समजत असतो. पण तशी गोष्ट नाहीये. शौचाच्या ठिकाणी होणारे आजार प्रामुख्याने 3 आहेत जो आपला आजचा विषय आहे. एक म्हणजे मूळव्याध, पाईल्स, फिशर ज्याला परिकर्तिका असं आयुर्वेदाने म्हणलं जातं की ज्या ठिकाणी जखम होणं, आणि तिसरा म्हणजे भगंदर ज्याला फिश्चुला असं आपण म्हणत असतो. आता ह्या तिन्ही मध्ये वेगवेगळे बदल आहेत, म्हणजे आजारच तिन्ही वेगवेगळे आहेत, त्याची दिसणारी लक्षणं पण वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला त्रास नक्की कोणता झालेला आहे रुग्णाने आधी समजून घेतलं पाहिजे. ज्यांना बऱ्याच वर्ष कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाहीये, मलावस्तंभ आहे, एकाच जागी बसून काम आहे, शरीराची हालचाल नाहीये, जेवणाच्या वेळा रेग्युलर नाहीयेत, बाहेरचं खाणं जास्त घेतलं जातंय, तिखट जास्त प्रमाणात खाल्लं जातं, मांसाहार ज्यांचा जास्त प्रमाणात असतो, अशा लोकांना जनरली हे जे आजार आहेत हे होण्याची टेंडन्सी जास्त प्रमाणात होत असते. तर जनरली जे खूप तिखट खातात, खूप बाहेरचं खात असतात, अशा लोकांमध्ये ह्याची टेंडन्सी जास्त असते. आणि तासन तास एकाच जागी बसून राहिले की स्वाभाविक दोष तिथे साठून राहतात आणि त्याच्यामुळे मूळव्याधी सारखा त्रास होतो. आता ह्या तिन्ही नक्की डिफरन्स काय? तर मूळव्याध म्हणजे शौचाच्या ठिकाणी एखादा तुम्हाला मांसल भाग वाढलेला दिसणं किंवा स्किनचा टॅग, त्वचेचा एखादा भाग खाली आल्यासारखं दिसणं, ती म्हणजे मूळव्याध. फिशर म्हणजे त्या ठिकाणी जखम होणं. आणि ज्या वेळेला तुम्हाला शौचाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणता प्रॉब्लेम दिसत नाही पण शौचाच्या जागेच्या जवळ फोड आल्यासारखा होतो, नंतर तो फुटतो आणि नंतर हळूहळू त्याच्यातून पाणी येणं, रक्त येणं, पू येणं, अशा प्रकारची लक्षणं ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला त्याला फिश्चुला, भगंदर असं म्हणलं जातं. भगंदर हा जो प्रकार आहे तो थोडासा त्रासदायक आहे. मूळव्याध आणि फिशर ह्याच्यापेक्षा फिश्चुला हा जो आहे तो त्याचा ग्रॅव्हिटी, आजाराची सिव्हिरिटी जास्त दाखवणार असतो, कारण तिथे चॅनल तयार झालेला असतो. बाहेर जे तुम्हाला फोड दिसतो किंवा ओपनिंग दिसतो ते फक्त त्याचं एंड आहे. एखादी नळी जशी असेल त्याप्रमाणे एका नळीचं ते टोक आहे आणि ते पूर्ण पोकळ नळी तो फिस्टुला त्याचा नाडी उरण तयार झालेला असतो, चॅनल तयार झाला असतो आणि मागचं जे टोक आहे ते डायरेक्ट गुदाशयामध्ये रेक्टम मध्ये तिथं ओपन झालेलं असतं.
4: बापरे,
5: म्हणजे दोष तिथे इतके

0: राहिलेले असतात की तिथल्या धातूंची झीज होते प्रॉपर आणि तिथं पोकळी तयार होते. त्यामुळे भगंदर हा जो प्रकार आहे तो थोडासा त्रासदायक असतो, पण ह्या तिन्हीमध्ये आता सांगितल्या पद्धतीने फरक आहे.
1: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, आता तुम्ही मुळव्यात फिशर आणि भगंदर तिघांची माहिती खूप चांगली सांगितली, पण मग ह्याची वेगवेगळी लक्षणं पण आहेत का? आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की मुळव्याधीवर म्हणजे ऑपरेशनच करायला लागतं, ते कापून टाकायला लागतं असं, तर आयुर्वेदामुळे ते बरं सुद्धा होऊ शकतं का?
0: कसं आहे, मुळव्याधीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मुळव्याधीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक जो आहे तो बाह्य अर्श, अर्श असं आयुर्वेदात मुळव्याधीला अर्श असं म्हणलं जातं, म्हणजे बाहेरच्या बाजूला तुम्हाला शौचाच्या बाहेरच्या जागी जर कोंब दिसत असेल तर तो बाह्य अर्श. आणि दुसरा आहे तो अभ्यंतर अर्श. अभ्यंतर अर्श म्हणजे आतल्या बाजूला, शौचाच्या आतल्या बाजूला सुद्धा कोंब येऊ शकतो, म्हणजे तिथे पेशंटला बाहेर काही जाणवत नाही पण त्रास तर भरपूर होत असतो. ह्यात अजून दोन प्रकार सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये शुष्क अर्श म्हणजे जिथे तुम्हाला रक्त पडत शौचाच्या जागे वाटे, आणि दुसरा आहे तो रक्तजार्श म्हणजे शौचाच्या वाटे रक्त पडणं हे प्रमुख लक्षण ह्याच्यामध्ये दिसत असतं. आता मुळव्याधीचा कोंब होतो म्हणजे तरी काय, ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. आजार बरा होण्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा तो आजार म्हणजे नक्की कसा झालाय ह्याचा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर मुळव्याधीचा कोंब कसा होतो, बऱ्याच वेळेला मलभाग तिथे साठून राहतोय, कॉन्स्टिपेशनची तुमची हिस्ट्री आहे किंवा दोष तिथे साठून राहत आहे, तर हळूहळू त्या इरिटेशनमुळे तिथल्या गुदवलींना सूज यायला लागते आणि हळूहळू तिथली रक्तवाहिनी फुगते. मुळव्याधीचा कोंब म्हणजे फुगलेली रक्तवाहिनी असते.
1: अच्छा.
0: आणि वर त्वचेचा लेअर असतो, त्वचेचा लेअर जर इंटॅक्ट असेल तर तुम्हाला ब्लीडिंग होत नाही, रक्त पडत नाही शौचाच्या वाटे. पण कडक शौचाला झाली किंवा त्वचेचा वरचा लेअर निघून गेला त्याच्यामुळे तर तुम्हाला रक्त पडायला सुरुवात होत असते. आणि काय लक्षण याच्यामध्ये दिसतात, काही काही रुग्णांना प्रचंड ठणका असतो, खूप दुखत असतं, शौचाच्या जागा सतत दुखणं, एकाच जागी व्यवस्थित त्याच्यामुळे बसू न शकणं, त्या ठिकाणी आग होणं, खास सुटणं मोठ्या प्रमाणामध्ये, अशी लक्षणं रुग्णाला दिसत असतात. तो जर रक्तजारसा असेल तर शौचा वाटे रक्त पडणं, मग एकतर ते शौचाला लागून पडतं किंवा नंतर एक दोन थेंब पडतं, किंवा काही काही रुग्णांमध्ये प्रॉपर रक्ताची धारच लागते, अशी लक्षणं सुद्धा ह्याच्यामध्ये दिसत असतात. अशा पद्धतीने लक्षणं ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की मुळव्याधीसाठी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, शस्त्रकर्माचा, पण ऑपरेशन करून मुळव्याध नेहमीसाठी बरी होते असं होत नाही. ऑपरेशन केलं जातं म्हणजे काय केलं जातं, फुगलेली रक्तवाहिनी ही कट केली जाते, कॉटराइज केली जाते किंवा स्टेपल केली जाते. पण ऑपरेशन करून तुम्ही एक रक्तवाहिनी जरी कट केली, तो कोंब कट केला, तरी मूळ कारण परंपरा आता आपण बघितलेली तशीच आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे, 6-7 महिन्यांनी पुन्हा तो मलभाग साठून राहिल्यामुळे त्या इरिटेशनमुळे दुसरी रक्तवाहिनी फुगते, पुन्हा कोंब तयार होतो. त्याच्यामुळे शस्त्रकर्म हे मुळव्याधीसाठी एक अंतिम उपचार आहे अशी गोष्ट अजिबात नाहीये. आपल्याला जर आजार पूर्ण बरा करायचा असेल तर आता जी आपण सायकल बघितली ती पूर्ण ब्रेक होणं गरजेचं आहे. पचनशक्ती रुग्णाची सुधारली पाहिजे, अग्नीची पचनशक्ती वाढली पाहिजे, मलभाग तिथे कसा साठून राहणार नाही, दोष कसे साठून राहणार नाहीत हे बघितलं पाहिजे, म्हणजे तो कोंब पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. जलोकाचरण, जळू लावणं हा प्रकार सुद्धा ह्याच्यामध्ये खूप छान उपयोगी होत असतो. अशुद्ध रक्त तिथे साठून राहिलेलं आहे ते आपण जळू लावून काढून घेतलं तर शस्त्रकर्माची सुद्धा रुग्णाला गरज पडत नाही. त्याच्यामुळे मुळव्याध जर तुम्हाला पूर्ण बरी करायची असेल तर शस्त्रकर्म न करता आपण योग्य आयुर्वेदिक उपचार केले तरी ती तो पूर्ण बरे होऊ शकते.
1: आणि मग फिशर आणि भगंदर हे सुद्धा आपण आयुर्वेदाने बरे करू शकतो का?
0: फिशर म्हणजे आता आपण बघितलं तसं शौचाच्या ठिकाणी जखम जखम का होते तर तुम्हाला शौचाला कडक होती सतत आणि सतत त्या ठिकाणी इरिटेशन होऊन होऊन त्या धातूंना एक प्रकारची शिथिलता आलेली असते, त्यांचा टोन कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे तिथली स्किन पातळ झाल्यामुळे जखम सतत होण्याची टेंडन्सी वाढत जाते. बऱ्याच वेळेला असा सल्ला पेशंटला दिला जातो की तुमची तिथली जागा बारीक झालीये त्याच्यामुळे तुम्ही ऑपरेशनच करून घ्या, आणि बरेच पेशंट ऑपरेशन करणारे सुद्धा असतात, पण अजिबात गरज नाहीये. ऑपरेशन न करता सुद्धा तुम्ही मूळ कारणांसाठी चिकित्सा केली, तिथे मलभाग कसा साठून राहणार नाही, तुमची पचन प्रक्रिया कशी सुधारेल, या गोष्टींसाठी जर उपचार केले तर फिशर ऑपरेटिव्ह न करता सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. स्वाभाविक आहे, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयी सुद्धा ह्याच्यामध्ये बदलणं गरजेचं असतं.
1: तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार

0: आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in.
1: तिसरा जो प्रकार आहे बगंदर, हा प्रकार थोडासा त्रासदायक असतो. ह्याच्यामध्ये कारण सतत पस जाणं, रक्त येणं, त्याच्यामुळे काही काही वेळेला पाणी येणं, मलभाग सुद्धा काही काही वेळेस त्यातनं बाहेर येतो, त्यामुळे रुग्ण स्वाभाविक कंटाळलेला असतो. तो हा प्रकार बरा होण्याच्या दृष्टीने थोडासा अवघड असतो, पण तो बरा होऊ शकत नाही असं अजिबात नाही. बऱ्याच पेशंटमध्ये ऑपरेशन झालं तरी सुद्धा पुन्हा 6 महिन्यांनी दुसरा ओपनिंग आलंय असं दिसतं. ऑपरेशन करून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं होत नाही. त्याच्यासाठी तिथे दोष साठून राहण्याची टेंडन्सी पूर्ण बंद होणं खूप गरजेचं आहे. मलभाग साठून राहण्याची टेंडन्सी नष्ट होणं गरजेचं आहे. ह्या कारणांसाठी जर आपण उपचार केले तर ऑपरेशन न करता सुद्धा, किंवा ऑपरेशन तुमचं सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी ह्या कारणांचा आधी विचार करून त्याच्यासाठी चिकित्सा केली पाहिजे. आणि नंतर जर शारसूत्र हा जर आयुर्वेदिक उपचार केले तरी सुद्धा त्यांनी बगंदर पूर्णतः बरा होऊ शकतो.
0: ही खूप चांगली माहिती डॉक्टर तुम्ही या भागामध्ये दिलीत. तर श्रोतेह, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, एसपी कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पित्ताशातल्या खडे आणि आयुर्वेदाचे उपचार या विषयावरची माहिती जाणून घेऊया डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून. नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण बोलतोय क्रिसेंटनी आयोजित केलेल्या शिक्षक हो तुमच्यासाठी या समारंभाबद्दल. 30 मे रोजी दुपारी 4:30 आपण हा कार्यक्रम सगळ्या शिक्षकांसाठी केलेला आहे आणि हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता आणि भरपूर असा छान प्रतिसाद त्याला मिळालेला होता. अनेक शिक्षक आपल्याकडे आलेले होते तर त्याबद्दलही आधी सांगा की मागच्या वर्षी एकंदरीत कार्यक्रम कसा झाला आणि या वर्षीची कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे.
2: सो बेसिकली मॅडम, मागच्या वर्षी कार्यक्रम आयोजित करताना म्हणजे पहिलंच वर्ष होतं, मनात दागदुख होती कसा कार्यक्रम करावा. आम्ही ओव्हरऑल फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आहोत, म्युच्युअल फंड हा कोर व्यवसाय आहे तर लोक खरंच रिस्पॉन्ड करतील का असा सगळा कुठेतरी मनात द्विधा मनस्थिती होती, शंका होती. पण लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला, शिक्षक मंडळी तिथे आली आणि बेसिकली प्रयोजन असंच होतं की मागच्या वेळी आपण 3 प्रमुख वक्ते तिथे बोलवलेले. एक होते वारे गुरुजी, ज्यांचं खूप मोठं काम आहे, शिक्षक म्हणून खूप मोठं काम आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर बालाजी जाधव सर हे जे साताऱ्याजवळचे आहेत, विजयनगर गावातले, तर ते होते जे 20 देशांच्या भाषा या विद्यार्थ्यांना शिकवतात, 20 देशांशी ते मुलांना जोडून देतात. आणि तिसरं जे व्यक्तिमत्व होतं त्या होत्या राधिका भोंडे मॅडम. या बेसिकली यांनी कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल अशी शाळा लोणावळ्यात 7-8 वर्षांपूर्वी सुरू केली. कल्पना चावलांचे आई बाबा या शाळेच्या ओपनिंगला होते. तर असे 3 प्रमुख वक्ते या कार्यक्रमाला मागच्या वर्षी आपल्याला लाभले आणि त्यांनी त्यांचे अनुभव जेव्हा लोकांशी शेअर केले. आता हे शेअर केल्यानंतर म्हणजे याच्यात आनंदाची बाब काय मॅडम, 2 शिक्षक मंडळी जे आहेत वारे गुरुजी आणि बालाजी जाधव, हे अगदी खेडोपाडी छोट्या गावामध्ये, वारे गुरुजी तर 22 वस्तीचा

0: गाव असणाऱ्या शाळेमध्ये शिकवतात, जे जालिंदरनगर नावाचं गाव आहे पाबळ नावाच्या एरियात. आणि बालाजी जाधव सर आदिवासी किंवा मेंढपाळ असणाऱ्या त्यांची मुलं जी आहेत त्या शाळेत तिथे त्यांच्याकडे येतात. तर आता ह्या सगळ्या मुलांना जर स्पेसमध्ये मोठं एज्युकेशन घ्यायचं असेल तर 6वी नंतरचं फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन हे कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल लोणावळा इथे मिळणार. आणि याचं व्यासपीठ हे आमचं क्रिसंट म्युच्युअल फंडचं झालं. याच्या इतकं कार्यक्रमाचं समाधान कुठलं दुसरं नाही. सो कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की शिक्षकांचं एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण व्हावी, तिथे नेटवर्किंग व्हावं. एक शिक्षक त्याची शिकवण्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धती कशी आहे ही दुसऱ्या शिक्षकाला जाणून घेण्याची संधी मिळावी आणि त्याला नव्यानं विद्यार्थ्यांना घडवण्याची देखील संधी मिळावी. हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे शिक्षक खास म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की सुदृढ झाला पाहिजे. सुदृढ म्हणजे आर्थिक सुदृढ झाला पाहिजे. तर ती पर्वणी त्याला मिळावी म्हणजे क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. म्हणजे मी हे प्रत्येक शिक्षकाला आवाहन करेल की या कार्यक्रमाला डेफिनेटली या, कारण बेसिकली इन्व्हेस्टमेंट ही कशी असली पाहिजे, शिक्षकांनी आर्थिक सक्षम कसं झालं पाहिजे, त्याचं ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल देखील मी त्या कार्यक्रमात पूर्ण डिटेल चर्चा करत असतो. हा देखील त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि होता असं साधारणतः एकंदरीत त्या कार्यक्रमाचं मागच्या वेळेचं स्वरूप होतं.
1: श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर शिक्षक असाल, तुमच्या ओळखीत तुमच्या अप्तेष्टांमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हायला सांगा. शिक्षक हो तुमच्यासाठी जो ऑर्गनाइज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडने 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह बीएमसीसी रोड पुणे इथे हा समारंभ होणार आहे. याला सर्व शिक्षकांना मोफत प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं आयडी आणणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33. वाणी सर, आता जसं मागच्या वर्षी एक छान तुम्ही स्पीकर्स बोलवले होते तसे यावर्षी कोण स्पीकर्स असणार आहेत, कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे?
0: सो यावर्षी आपण दोन प्रमुख वक्ते ज्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत आणि ज्यांचा शिक्षक म्हणून मोठा सहभाग देशासाठी आहे असं मला जाणवलं. एक आहेत शिक्षिका मान्य सीमा शिंदे मॅडम. शिक्षिका आहेत, स्वतः जिल्हा परिषद शाळा जांभे इथे या शिकवतात. आणि रेडिओच्या माध्यमातून मी हे सांगतो किंवा लोकांनी यांना बघितलं असेल, यांचे युट्यूबचे बरेच व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते मुलांना शिकवतात, वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात आणि ज्यांनी मुलांना शिक्षणाचा आनंद आणखीन त्यांचा मुलांचा वाढतो आणि यामुळे मुलांची शिक्षणामधला इंटरेस्टही वाढलाय, शाळेमधली संख्याही वाढली असं त्या कायम सांगत असतात. तर त्यांचे विचार त्या तिथे त्या मुलाखतीद्वारे त्या मांडणार आहेत जे शिक्षकांपर्यंत पोहोचावे. सेम टाइम दुसरे जे शिक्षक आहेत हे आहेत माननीय धीरज डोंगरे सर. हे शिक्षक आणि समाजसेवक अशा दोन्ही भूमिका निभावतात असं मला वाटतं. आदिवासी पाड्यावरची बरीच मुलं त्यांनी डेव्हलप केलेली आहेत, त्यांना उत्तम त्यांनी शिक्षणाची जाण दिलेली आहे आणि चांगलं घडवण्यात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. जेव्हा आदिवासी मुलांचा विचार होतो तर असे दुसरे शिक्षक आपण तिथे प्रमुख मुलाखतीसाठी बोलवलेले आहेत. तर जी कोण शिक्षक मंडळी इथे येतील त्यांना या दोन्ही शिक्षकांच्या विचारांची पर्वणी ही ऐकायला मिळेल. त्याचबरोबर म्हणजे मी देखील एक मार्गदर्शक फायनान्शियल प्लॅनिंग या अर्थाने त्याचं उत्तम जाण असणारा असं मी म्हणेल, कारण मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना शिकवण्याचाच प्रयत्न करत आलेलो आहे. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे कसं मिळवायचं, फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या आर्थिक विवंचनेवर मात करू शकता, या सगळ्या अर्थाने फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे याचे विचार तिथे सांगितले जाणार आहेत. अर्थातच तुम्ही जसं मगाशी म्हणालात हा कार्यक्रम विनामूल्य आहे, पण येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षक असल्याचा पुरावा बरोबर ठेवणं गरजेचं आहे, कारण खास शिक्षकांसाठीचा हा कार्यक्रम आणि म्हणूनच त्याला आपण टायटलच तसं दिलंय शिक्षक हो तुमच्यासाठी. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाचा देखील आस्वाद इथे आपल्याला घ्यायचा आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल, तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. शिक्षक हो तुमच्यासाठी जो ऑर्गनाइज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह बीएमसीसी रोड पुणे इथे. इथे सर्व शिक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक असल्याचं आयडी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं.

0: गरजेचं आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा, विचारांची जी काही देवाणघेवाण होईल त्याची तर मेजवानी अनुभवा, पण त्याचबरोबर कार्यक्रमानंतर सुग्रास मेजवानीचा सुद्धा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. आपल्या ओळखीतल्या शिक्षकांना सांगा, शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला जरूर बोलवा.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: got total clean.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, पाणी साठवण्याची जागा किंवा पाण्याच्या टाक्या असतात या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देताय. मला असं विचारायचंय की मुळातच जिथे आपण पाणी साठवतो, जे पाणी आपण वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, या सगळ्यासाठी जे पाणी आपण जिथे साठवतो ती पाण्याची टाकी अस्वच्छ होण्यामागं बरीचशी कारणं असतात. मग ही कारणं काय काय असतात, त्या कारणांनुसार टाकी स्वच्छतेचं नियोजन कसं बदलतं किंवा खर्च बदलू शकतो का, या सगळ्याबद्दल काय सांगाल?
3: आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्लीच्या म्हणजे आता ज्या नवीन ज्या आहेत त्याच्यामध्ये फायर, युटिलिटी आणि ड्रिंकिंग असे तीन विभाग असतात. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय जो आहे तर त्याचा आपण जर नित्यनेमी स्वच्छ केलं तरी आपल्याला जर उपयोग होऊ शकतो ते आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 6 महिन्यांनी करू शकतो. तर त्याचं आपण नित्यनेमी स्वच्छ केलं की ती एक टाकी आपली स्वच्छ राहू शकते. आता युटिलिटीमध्ये कसं होतं की आपण जे वापरायचं पाणी आहे ना ते आपण तिथे स्टोअर करतो, तर त्याचं सुद्धा आपण पिरियोडिक सायकलमध्ये जर स्वच्छता ठेवली तर आपला खर्च 4 महिने थोडा कमी जास्त होऊ शकतो, आपण तो मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टँक म्हणून असतो ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर फायरच्या वेळेस आपल्याला वापरायची आली तर तो आपण वापरू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तो फायरचा टँक न वापरल्यामुळे अस्वच्छ पाणी जे आहे तेच तुमच्या युटिलिटी आणि ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतं. का तर त्याला एक पार्टिशनचा प्रकार असतो, म्हणजे आपल्याला जर पाणी मिळालं नाही तर आपण ते पाणी वापरू शकतो अशी एक सुविधा असते, म्हणजे आपण ते ट्रान्सफर करू शकतो. तर मला असं म्हणायचं की फायरचा जो टँक आहे तो सुद्धा आपण कधीतरी रिकामा करणं आणि तो परत भरून ठेवणं म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
2: अच्छा, म्हणजे या कारणाने पण पाण्याची टाकी अस्वच्छ होते.
3: एक्झॅक्टली, म्हणजे काय होतं जनरली की फायर टँक म्हणून आपण हात लावत नाही वर्षानुवर्ष, तो तसाच असतो. पण तो तसा असल्यामुळं तो अस्वच्छ राहतो. अस्वच्छ राहिल्यामुळे आपल्याला जेव्हा गरज पडते पाण्याची आणि आपण जेव्हा तो वापरण्यात घेतो तर ते अस्वच्छ पाणी आपल्या ड्रिंकिंग आणि युटिलिटीमध्ये येतं.
2: बरोबर.
3: का तर त्याला पार्टिशनची सुविधा असते वरती. ते हे सगळं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर असं लक्षात येतं की पाणीच पाण्याला कसं खराब करतं अशी एक परिस्थिती मला होते. तुम्ही जो मगाशी प्रश्न म्हणजे की काय अस्वच्छतेचे कारण असू शकतात,
2: त्यातलं
3: एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की आपण जर नाही का ते नित्यनेमी स्वच्छच नाही केलं तर ते घाण पाणी जेव्हा येतं तर ते टाक्या खराब करून जातं, म्हणजे टाक्या अस्वच्छ होतात त्याच्यामध्ये.

0: एक दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलतं त्या ऋतुमानाप्रमाणे जे काही खराब पाणी किंवा जे काही आपले सोर्सेस आपण घेतो तर त्याचा जो परिणाम टाक्यांवरती होतो त्याच्याकरता ती टाकी स्वच्छता गरज पडते आपल्याला त्यावेळेस. म्हणजे हे तीन कारण महत्वाची आहेत असं म्हणतो मी.
1: मग आता या सगळ्यानुसार वेळोवेळी टाकी स्वच्छता करणं पण गरजेचं आलं, तर त्यानुसार मग नियोजन कसं बदलतं का किंवा खर्च बदलतो का किंवा आणि काही कारण असतात जसं पार्किंगमध्ये साठलेलं पाणी दिसतं आपल्याला ते पाणी कुठे झिरपून टाकीमध्ये मिक्स होतं जर ग्राउंड लेवलला टाकी असेल तर, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं तसं की ग्राउंड लेव्हलला टाक्या जिथे असतात तिथे पार्किंगमधनं गळालेलं पाणी किंवा आजूबाजूचं आलेलं पाणी ते पाणी दूषित करू शकतं, तर मग हे सगळं नियोजन कसं करायचं?
0: आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर पार्किंगमध्ये सर्रास टाक्या मांडलेल्या असतात.
1: हो,
0: टाक्या या पार्किंगच्या खाली असतात.
1: हो,
0: तुम्ही तर बघितलं की आपण त्याच्यावरती गाळ्या ठेवतो. बरोबर आहे. आता स्वाभाविकरित्या जागेच्या अभावामुळे ही सगळी व्यवस्था असते, मान्य करणं अपेक्षित आहे की आपल्याला जागा नाही आहे आणि आपण पार्किंगच्या खाली आपण त्या टाक्या बांधतो. पण मला उलट सांगायचं की जेव्हा आपण जेव्हा गाड्या पॅक करतो त्या गाड्या आपण जेव्हा धुतो आणि किंवा त्या गाड्या जेव्हा बाहेरून येतात आणि आपण पार्किंग करतो तर त्याचं इंजिन गरम असतं, त्याचं सगळं जे ऑइल आहे ते सगळं त्या झाकणापाशी उतरतं आणि त्या झाकणातनं ते आतमध्ये शिरतं.
1: अच्छा.
0: तुमचा जो मगासचा प्रश्न की स्वच्छता कारण काय, तर आपणच त्याच्यामध्ये कारणीभूत असतो.
1: ओके.
0: आणि पण ते मेंटेन केलं तर आपण नाही का त्या स्वच्छ ठेवू शकतो. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% ठिकाणी पार्किंगच्या खाली टाक्या बांधलेल्या आहेत. ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील ना त्यांनी ती घंटा वाजवला पाहिजे की आपली टाकीची स्वच्छतेची वेळ झाली म्हणून.
1: बरोबर.
0: असं माझं म्हणणं का, तर बाबा माझ्या स्वतःच्या गाड्या मी त्या टाकीवर लावतोय.
1: बरोबर.
0: मग मला थोडस काळजीपूर्वक सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला गरज आहे म्हणून
1: त्याच्यावर.
0: म्हणजे ते जेव्हा त्यांचा जो धुणारा व्यक्ती आहे किंवा जे कोणी स्वतः दूध असेल तर स्वाभाविकरित्या ते पाणी सगळं त्या झाकणामध्ये जातं.
1: अच्छा.
0: आणि झाकणामध्ये खाली उतरतो त्याच्यामध्ये. म्हणजे बाहेरून चकाचक दिसणाऱ्या गाड्या पण त्या असं काही करतायत का, तर हे असं करतायत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे.
1: म्हणजे हेही एक कारण असतं टाकीतलं पाणी स्वच्छ नसण्याचं. मग या टाकी स्वच्छतेबद्दल आता तुम्ही काय सांगाल, अशा ठिकाणी मग कशा पद्धतीने
0: पिरियॉडिक सायकल्स मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये.
1: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप सर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पिरियॉडिक मेंटेनन्स महत्वाचा आहे आणि मला वाटतं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सोसायट्यांमध्ये आपण बघतो बऱ्याचदा कमिटीज असतात पण त्यांच्यातच भांडणं असतात आणि मग तो मेंटेनन्सचा विषय खूपच कळीचा मुद्दा असतो. तुमचा काय अनुभव आहे?
0: म्हणजे स्वाभाविकरित्या कसं होतं की वेगवेगळ्या स्थळातून वॉक्स ऑफ लाईफ मधनं लोक राहायला एकत्र येतात, त्यांच्या स्वतंत्र कन्सेप्ट असतात स्वच्छतेबद्दलच्या. तरी पण मला असं म्हणजे की एक स्टँडर्ड जे काही प्रोटोकॉल आहे सगळ्या, जसं आपण फायरचा एक प्रोटोकॉल आहे की आपण एकदा तरी वर्षातनं ते फायरचं बटन ऑन जे काही असेल त्याचा मॉक ड्रिल जो आहे तो करणं अपेक्षित आहे. तर एका मेंबरनी ते पाहावं, एका मेंबरनी गार्डन पाहावं, एका मेंबरनी स्वच्छता पाहावं, एका मेंबरनी सिक्युरिटी पाहावं, असं जर नित्यनियमित वाटप असेल ना तर मला वाटतं भांडणं मेंटेन होतील आणि ते होणार नाहीत आणि ऍक्च्युली सोसायटी मेंटेन राहील त्याच्यामध्ये.
1: खरंय, खूप चांगला आणि सोपा उपाय तुम्ही खरं तर सुचवलाय.
0: आणि शेवटी आपण जिथे राहतो म्हणलं तर माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशन आपण देतो याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही. उलट कॉन्ट्रीब्युशन आपण देतो तर एखाद्या व्यक्तीने तरी उत्साहाने त्या पूर्ण वर्षाभरा करता एखादा जो भाग आहे सोसायटीचा तो घ्यावा असं मला काय वाटतं, कारण नुसतंच पैशातून गोष्टी होणार नाहीयेत.
1: खरं
0: जे आपलं असं वाटतं की मोठ्या सोसायटीत राहायला गेलं म्हणजे आपलं आता बरंचसं आपलं खांद्यावरचं ओझं कमी झालं असेल, मी तो म्हणतो ते उलट वाढलेलं असतं. का तर आपण ते वन ऑफ द घटक आहोत,
1: बरोबर
0: बेनिफिशियरी आहोत. तर त्याच्यामध्ये आपण नाही का समजा जर तो भाग स्वीकारला, एक एक वेगवेगळे त्यात सेपरेट भाग असतात, सिक्युरिटी असते, गार्डनिंग असतं, त्यानंतर तुमचं पाण्याची स्वच्छता असते, परिसराची स्वच्छता असते, एक एक दोन दोन व्यक्ती जरी त्यात

0: त्या मेंबर्स लोकांनी, तू नाही तर मी, मी नाही तर तू, असं जे स्वरूप आहे, तर मला असं वाटतं की ते सगळ्याला मेंटेन राहण्याची सुविधा होऊ शकते त्याच्यामध्ये.
1: खरंय. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाले असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूत सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ, घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221-13-20 98221-13-20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
6: नमस्कार.
5: या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
6: थँक्यू.
5: महिलांशी संबंधित अनेक समस्या असतात पण मनात खूप संकोच असतो, त्या कोणाला विचाराव्यात याविषयी माहिती नसते, तर आज तुम्ही आहात या कार्यक्रमामध्ये, तर श्रोत्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन होईल. आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की महिलांमधील मूत्र असंयमाचे नक्की प्रकार कोणते आहेत.
6: मूत्र असंयम म्हणजे इनकंटिनन्स, म्हणजे लघवी गळणे, त्याचे 3 प्रकार आहे. एक स्ट्रेस इनकंटिनन्स, एक अर्ज इनकंटिनन्स आणि एक मिक्स इनकंटिनन्स. स्ट्रेस इनकंटिनन्समध्ये स्त्रियांना खोकला आला, जोरात हसले किंवा शिंक आली, त्याने होणारे लघवीचे असंयम. अर्ज इनकंटिनन्स म्हणजे खूप घाई होणे, म्हणजे पटकन वॉशरूममध्ये जाणे, त्याच्या आधीच लघवी गळून जाणे. आणि मिक्समध्ये एक हे दोघांचं मिश्रण, कधी अर्ज इनकंटिनन्स होते, कधी स्ट्रेस इनकंटिनन्स होते.
5: अच्छा. खूप महिलांच्या आयुष्यात, अगदी दैनंदिन आयुष्यात या समस्येचा सामना करावा लागतो त्यांना, तर मग यावरती एन्डोस्कोपिक स्लिंग शस्त्रक्रिया हा उपाय असू शकतो का.
6: एन्डोस्कोपिक स्लिंग शस्त्रक्रिया ही स्ट्रेस इनकंटिनन्स साठी आपण करतो. हे दुर्बिणीद्वारे आपण करतो आणि एक स्लिंग असते, ती स्लिंग युरेथ

0: म्हणजे मूत्र नलिका असते त्याच्या खाली बसवतो, आणि त्याने खूप स्त्रियांना, साधारण 90% स्त्रियांना फायदा होतो.
1: बर, आणि ही स्लिंग शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण किती दिवसांनी काम करू शकतो?
0: रुग्ण संध्याकाळपासूनच काम करू शकतो, हे डे केअर सर्जरी आहे, आणि त्याचा फायदा लगेच दुसऱ्या दिवशी दिसायला लागतो. त्याला खूप काही आराम करायची गरज नसते, आणि डे केअर सर्जरीमुळे पेशंट घरी पण जाऊ शकतो.
1: एका दिवसात ह्या शस्त्रक्रिया
0: हो, एका दिवसात शस्त्रक्रिया होते, आणि स्त्रियांमधले हे आजार बरेच वर्ष स्त्री सहन करत असते ते 100% बरे होतात.
1: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेस इनकंटिन्यन्स म्हणजे खोकला आला किंवा
0: शिंक आली किंवा जोरात हसलं त्याच्यामुळे, म्हणजे ॲब्डॉमिन, पोटाचं प्रेशर वाढलं आणि त्या प्रेशरमुळे लघवी होऊन जाणे, त्याला स्ट्रेस इनकंटिनन्स असे म्हणतात.
1: आणि त्यावरती ही जी स्लिंग शस्त्रक्रिया आहे ती केल्यानंतर 90 ते 100% फायदा होऊ
0: होऊ
1: शकतो.
0: शकतो, येस.
1: बर, या स्लिंग शस्त्रक्रियेच्या फायद्याबद्दल तर आम्हाला कळलं, पण याचे काही, जसं आपण म्हणतो, साईड इफेक्ट्स आहेत का किंवा काही तोटे होऊ शकतात का रुग्णाला?
0: काही काही स्त्रियांना ते स्लिंग जे मटेरियल असतं त्याची रिॲक्शन येऊ शकते, आणि त्याच्यामुळे ती स्लिंग काढावी लागते, पण हे खूप कमी प्रमाणात होतं. मॅक्झिमम स्त्रियांना ह्याचा फायदाच होतो.
1: ओके. आणि कुठल्या वयाच्या स्त्रिया हे करू शकतात, त्याच्यासाठी काही एज लिमिट आहे का?
0: एज लिमिट वगैरे काही नाही आहे, कुठल्याही वयाच्या स्त्रियांना करू शकतो आपण, वयस्कर स्त्रियांमध्ये पण होऊ शकतो. साधारण 35 ते 55 वय असतं तेव्हा आपण ही स्लिंग शस्त्रक्रिया करू शकतो, आणि 55 नंतर सुद्धा, म्हणजे 65 पर्यंत आपण करू शकतो.
1: बर, श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेस इनकंटिनन्स असतो, पण कधी कधी कसं होतं की फक्त आपल्याला खूप खोकला झाला तर ही समस्या जाणवते, पण काही महिलांना अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. तर तुम्ही काय सल्ला द्याल की ही शस्त्रक्रिया नक्की कुठल्या पातळीवर करावी किंवा कोणी करावी?
0: ज्यांना स्ट्रेस इनकंटिनन्स असतो त्यांची आपण युरोडायनॅमिक टेस्ट करतो. युरोडायनॅमिक टेस्ट एक कॉम्प्युटरमधली टेस्ट असते, ज्याला एक कमोड अटॅच असतो आणि एक मशीन असतं युरोडायनॅमिकचं. त्याच्यावर आपल्याला ते ग्राफ आणि त्यांचं मिक्चुरेशन फंक्शन कसं आहे ते रेकॉर्ड होतं, आणि त्याच्यावरनं आपल्याला ठरवतो आपण की ही स्ट्रेस इनकंटिनन्सी सर्जरी त्यांना उपयुक्त होणार की नाही, हे आपल्याला अंदाज येतो. त्याच्यानंतर आपण पेशंटला तयारी करतो.
1: बरोबर, म्हणजे आधी तुम्हाला त्रास होत असल्यावर डॉक्टरांचा, युरोगायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे की तुम्ही नक्की कुठल्या स्टेजवरती आहात, आणि नंतरच तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाईल.
0: त्याच्यात वेगवेगळ्या टेस्ट असतात, एक युरिनची टेस्ट असते, युरोडायनॅमिक्स असते, युरोफ्लोमेट्री असते, आपण सोनोग्राफी वगैरे करतो, आणि काहीतरी ब्लड टेस्ट असतात. हे सगळं करून झाल्यावर जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपण पेशंटला सजेस्ट करतो की इट इज ते उपयुक्त आहे की नाही आहे.
1: बर बर, श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49.

0: फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949। श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या। आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे। पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे। तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी। आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे। स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे। तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू, याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या। डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार। नमस्कार।
1: नमस्कार।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे। संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: चलो निकलेगा।
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689-11240।
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
7: नमस्ते।
6: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे, वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे। असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे। यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
7: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत। ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे। तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही। मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे, त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे, त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे। त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करते। तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे। एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
8: बरोबर,
7: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही। आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल।
6: म्हणूनच हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156-77703। कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
7: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार। तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअरमध्ये गेलं, माझ्या स्टोअरमध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअरमध्ये आलं, तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल। आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो। परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो, त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन

0: होऊ नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचे शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोट्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोक संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून, FM बँड 101 MHz.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित ठेंगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, सकाळचे 10:58 आणि 30 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकी सैन्यानं कुवेतजवळ ड्रोन हल्ला करत इराणी ड्रोन पाडले असून बंदर अपवास जवळील लष्करी तळांवरही हल्ला केला आहे. कुवेतची हवाई संरक्षण यंत्रणा शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे असं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच संभाव्य आराखड्यामुळे सुटू शकतो आणि होर्मुझवर कोणाचंही नियंत्रण नसेल असं म्हटलं आहे. भारत आणि चीनच्या सीमाविषयक बाबींवर सल्लामसलत आणि समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक काल बीजिंग इथं पार पडली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही देशांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दिशेनं झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं तर चीनी शिष्टमंडळाचं नेतृत्व हौ यानकी यांनी केलं.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या जिम निच या अनौपचारिक बैठकीत सहभागी होण्यासाठी काल सायप्रसमध्ये दाखल झाले. या निमंत्रणाबद्दल त्यांनी युरोपियन आयोगाच्या उपाध्यक्ष काजा कल्लास आणि सायप्रसचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर कॉन्स्टँटिनोस कोम्बोस यांचे आभार मानले आहेत. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय कृषी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात खरीप हंगामाबाबत तसंच शेती संबंधित विविध

0: आलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात खरीप हंगामाबाबत तसंच शेती संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातच्या दौऱ्यावर असून आज गांधीनगर आणि अहमदाबाद इथं होणाऱ्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. कलोल इथं त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पणही होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. श्रोते हो, सकाळचे 11:45 झाली आहेत. ऐकूया चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो नमस्कार. आतापासून मी आपल्यासोबत आपली रेडिओ सखी माधवी पानसरे. चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण करणार आहोत वीर सावरकर या चित्रपटातल्या दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांनी गायलेल्या गीतानं, ज्याचं संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकलं वीर सावरकर चित्रपटातलं. गायक स्वर होता दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
6: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
5: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: बरसात की रात या चित्रपटातलं मन्नाडे आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अगदी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
3: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावली दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
9: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.

0: संपर्क 96 98 99 11 240
1: 9689 11 240
2: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
3: दोन इनरवेअर घेतले आणि युपीआय न पेमेंट केलं की युपीआय शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
2: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
3: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
2: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
3: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
3: ही संधी फक्त युपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
2: रक्कम देखील युपीआय द्वारेच दिली जाईल.
3: योजना 7 जून किंवा 60 असे पर्यंतच.
2: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
3: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
2: वरील योजनेत कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
6: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल ही तो है या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात हजरत जयपुरी यांची गीतरचना, संगीत रोशन यांचं.

0: संगीत होतं रोशन यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: मी करताय चांगली इंजिनियर झालीय, माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
9: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
10: श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं पुढचं गीत आहे वीर झारा या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत आहे. जावेद अख्तर यांचं संगीत, मदन मोहन यांचं.

0: वीर झारा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी. जावेद अख्तर यांची ही संगीत रचना होती.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 940-598-93-75।
3: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: जान या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शहर यार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: चंदूकाका सराफ, मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीत विशाल शेखर यांचं.

0: हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: जोजिता वही सिकंदर या चित्रपटातल्या अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेल्या या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, 11:58 आणि 26 सेकंद झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. बलिदानाचा उत्सव असलेली ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज देशभरात साजरी केली जात आहे. ईदगाह आणि मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये जामा मशीद, फतेहपुरी मशीद आणि शाही ईदगाह इथे ईदच्या मुख्य नमाजसाठी सामुदायिक मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय चित्रपट अभिनेते एन टी रामाराव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. एन टी रामाराव यांच्या लोककल्याण आणि उत्तम राज्यकारभाराप्रती असलेल्या समर्पणामुळे गरीब आणि वंचित घटकांना सन्मान प्राप्त झाला. त्यांचं चित्रपट क्षेत्रातलं योगदान आजही पिढ्यानपिढ्या लोकांना भुरळ घालत आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या संभाव्य राजीनाम्याची चर्चा असतानाच त्यांनी आपल्या निवासस्थानी आज सकाळी मंत्रिमंडळातील सदस्यांची एक बैठक घेतली. सिद्धरामय्या यांच्याकडून राज्याची धुरा हाती घेतील असे मानले जाणारे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे देखील यावेळी उपस्थित होते. राज्यात मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला गेल्यास पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचं पालन करू असं या बैठकीला उपस्थित सदस्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सौदी अरेबियातील एका 15 वर्षीय दिव्यांग मुलाच्या मृत्यूप्रकरणी जवळपास 20 वर्ष तुरुंगात घालवणारे भारतीय नागरिक

0: अब्दुल रहीम यांची सुटका झाली असून ते आज आपल्या मूळ गावी केरळमध्ये परतत आहेत. रहीम यांना या अपघाती घटनेबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र भारतीय समाजाच्या पुढाकारानं 34 कोटीहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्यानंतर त्यांना 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा भोगल्यानंतर त्यांना माफी देण्यात आली. भारतीय दूतावासानंही सौदी अधिकाऱ्यांकडे या खटल्याचा सातत्यानं पाठपुरावा केल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून, FM बँड 101 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वदूर.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वदूर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 12:02:20 झाली आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीच्या अनुषंगानं विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर आता प्रसारित करत आहोत. लेखन अर्चना साने यांचं.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो, पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहे हे काय कमी आहे. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील, पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक

0: आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
1: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं, पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
0: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
2: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे, ताटलीतून जो देई आई त्यासम कोणचे, मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा.
0: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
1: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्याच तोडीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
0: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11 वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15 वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छु या वर्तमानपत्रात छापून आला.
3: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू याम लेंचपटा ना धरू कदा. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण, हा भरत भूमीच्या कुशी दीपते कलंक आता अमी पहा. नेऊनि कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रूपे, आमुच्या वरी पोट

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर, शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन, आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते.

0: स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
1: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह नक्षत्र तारे उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
2: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मी चमशी, टाळी वाजवनी मी चमशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
1: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
3: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत. तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात.
1: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडेच वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात.
0: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पनाविलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय, तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण

0: करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी। यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं। ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं।
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं। संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला। प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं। पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं। 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली। अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली। ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं। या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं। रणशिंग, हिंदू पदपादशाही, अंधश्रद्धा निर्मूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय।
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती। त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो। थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे। त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं। लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं। त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं। एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं। तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच। वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं। पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत। एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं। येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो।
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी। क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं। नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली। सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले। तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली। तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे। अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते। संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत। चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे। पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा। नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं।
0: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत

0: संन्यस्त खड्ग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्याने मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळबळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अगं आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा.
2: ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंब झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
1: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो.
0: सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशापमधली कमल, संन्यस्त खडगमधली सुलोचना, उत्तरक्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून.

0: पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
1: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
2: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शतशहा नमन.
1: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
3: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
2: प्रचंड मोठं कार्य.
3: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
2: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
3: अगदी बरोबर,
2: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
3: प्रेम अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
2: सविता, कोणतीही

0: ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते, बरं का?
1: अगदी अगदी
0: आणि
1: बरोबर,
0: ती असेल तरच त्या भरोश्यावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो,
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटातनं ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना, एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं, एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा ना आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार, पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरं आहे अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं. खरं
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण, नाही का?
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात, की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे, तुझी याची घराचे ते घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळीतुनी ते मी म्हणूनी अणूंच्या बोगद्यातुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चालेना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणूनी पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण,
0: रे कुठल्या कुठे विचार जातात, आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे या माणसाचं.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग, सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी सर पण किती छान विचार करून ठेवले आहेत, म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग

0: हे आपले आदर्श असावेत.
1: वा,
0: मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी
0: बघ
1: काढलेले उद्गार
0: हो हो
1: बघ
0: जी आजही स्थिती आहे ग
1: खरंच.
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता
1: काय
0: त्या
1: सांगतेस काय
0: काळात.
1: त्या काळात. ग्रेट, सर्वार्थाने वीर असं म्हणावं आशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते, आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा
1: बरोबर.
0: ही तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: वा, म्हणजे तिला
0: केवढी
1: तेवढी
0: मोठी
1: समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं
1: वा, नक्कीच.
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: हा चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर, म्हणजे असं वातावरण निर्मिती झालीये
0: झालीच.
1: आणि शहरे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच,
1: अगदी.
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि
1: खरंच.
0: मला असं वाटतं, समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालं आता, पालक सुद्धा खूप जागरूक
0: हो.
1: झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो, घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर,
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय गं बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळात ना सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे.
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती
0: हो.
1: गं. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडंसं 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार
0: काय
1: सांभाळण्यासाठी
0: करायचंय
1: घरातलं घर,
0: शिकून,
1: हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचे पुढे,
0: सांभाळायचंय.
1: चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं, एकटीएस का गं, का उशीर झाला असं म्हणून. म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोचवायला, चल मी येतो, ह्यांची मुलगी ना गं तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय, आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या
0: बरोबर.
1: आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ
0: हो.
1: असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून
0: बरोबर.
1: तेवढ्या जबाबदारीने
0: वागलं
1: गणितीच्याबद्दल
0: जायचं,
1: वागलंही जायचं.
0: अगदी अगदी.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही, तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली, तुमच्या घरची द्या. इतकं ते
1: खरंच आहे.
0: वातावरण एकोप्याचं होतं,
1: एकोप्याचं
0: एकत्रच होतं.
1: होतं.
0: आता थोडंसं त्या वातावरणात
1: आता
0: थोडा फरक
1: थोडंच
0: पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात, आणि आपल्या शेजारी कोण राहते हेही बऱ्याचदा
0: हो
1: माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाहीये.
0: नाहीये. असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि
1: हो
0: काम करणं, आणि
1: हे
0: त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं.
1: असंही होतं.
0: कॉम्पिटिशन पण वाढलीय. हा
1: नाही
0: सगळं.
1: खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं
0: बोलू नाही
1: बरोबर
0: शकत.
1: नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक
0: अगदी
1: आहेच.
0: बरोबर.
1: ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की
1: नक्कीच.
0: म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे. पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर. पण मागनं तिघं जण आली, ती थोडी पुढं गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो खरंच खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा, हे सांगितलं जातच.
1: हो
0: पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही.
1: बरोबर
0: पण
1: आहे.
0: त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं
1: अगदी
0: हे
1: बरोबर.
0: फार

0: महत्वाचं आहे रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो तर ती काळजी आपण घेतली पाहिजे.
1: तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
0: महत्वाचं.
1: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनाने आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर,
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू
0: शकतो,
1: दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते, पण हा अवेअरनेस हे सततच जागृत राहणं खूप महत्वाचं आहे, ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता, खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत असतात आपल्याला.
0: तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112.
1: क्या बात.
0: दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर,
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळा ना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100 100 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बर का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली
1: हो,
0: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ आपलं पोटचं पोर मातेचं तर हृदय मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं, त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा अॅम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली काही प्रॉब्लेम आला ह्या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात ह्यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही अॅम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना,

0: आहे 1930. 1930 हा नंबर. हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणुका.
1: हो
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही
1: बरोबर.
0: हा अन्याय केला जातो.
1: हो
0: तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. ह्या
1: कारण
0: नंबरवर
1: सोशल मीडियावर जसा आपला वावर
0: हां
1: वाढला आहे, त्या ते गुन्हे पण वाढले आहेत.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायरमध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी खूप महत्वाची गोष्ट ही. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे
0: हां,
1: त्यांना ठेवू
0: इमर्जन्सी
1: शकतो
0: नंबर्स
1: खरंच.
0: मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच
1: राहायलाच
0: पाहिजे.
1: पाहिजे.
0: आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो,
1: हो
0: एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना तुमचं
1: माहिती असणं
0: लोकेशन माहिती
1: आवश्यक
0: असणं
1: आहे,
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही
0: हां
1: पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे.
1: पण आपल्याच घरच्यांना हा
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य.
1: खरंय.
0: अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू
0: हां
1: सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील,
0: अगदी
1: पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो
0: बरोबर.
1: आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःचीही काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितानी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात.
1: हो
0: आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी
0: मला सुद्धा
1: बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता.
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून. नमस्कार.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संद

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07976

0: 6991827.
1: श्रोते हो, दुपारचा एक वाजलाय. नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आता प्रसारित करत आहोत.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वीर सावरकर चित्रपटातलं राज बर्मन यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: Next wave. The next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वीर सावरकर चित्रपटातलं राज बर्मन यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

या चित्रपटासाठी राज बर्मन यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर अथर्व या चित्रपटासाठी आशी टिटोरिया यांनी गायलेलं राजा रमेश बरा यांचं गीत, संगीत आहे श्रीचरण पाकला यांचं.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून

0: सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
7: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सरफिरा या चित्रपटातलं मीका सिंग यांनी गायलेलं, जी व्ही प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया तेरा क्या होगा लवली या चित्रपटातलं दीपाली साठे आणि साशा यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत, संगीत अमित त्रिवेदी यांचं.

द नेक्स्ट वेव्ह या हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत बंदूक और गुलाब या चित्रपटातलं राजा सिन्हा यांचं गीत, ज्याचे शब्द आहेत दिलीप बर्मन यांचे. तन आणि देवेन यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकणार आहोत.

0: बंदूक और गुलाब या चित्रपटातलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू.
1: अगं अगं
2: कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बापरे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. 1:27:40 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया झेब्रा या चित्रपटातलं संतोष वेंकी यांनी लिहिलेलं आणि गायलेलं गीत, संगीत रवी बसरूर यांचं.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मे ला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया चंदू चॅम्पियन या चित्रपटातलं श्रीरामचंद्र यांनी गायलेलं कौसर मुनियार यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

0: चा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
4: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पुष्पा 2 द रूल या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं रकीब आलम यांचं गीत. संगीत आहे देवी श्रीप्रसाद यांचं.

0: चंदू चॅम्पियन या चित्रपटातलं श्रीरामचंद्र यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामात

0: पुष्पा टू द रूल या चित्रपटासाठी देवी श्रीप्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं रकीब आलम यांचं गीत श्रेया घोषाल यांच्या आवाजात आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्या वेळात.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें fcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
4: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
3: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
4: अरे यार, काय भूतबीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
6: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर.
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता मैदान या चित्रपटातलं ए आर रहमान आणि नकुल अभ्यंकर यांनी गायलेलं गीत.

0: विदा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्द, स्वर आणि संगीत होतं राघव अर्जुन या द्वयीचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के

0: आयोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता श्रेया घोषाल यांच्या स्वरात लापता लेडीज या चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीत राम संपत यांचं।

0: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. अगं कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया फतेह या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं मनदीप खुराना यांचं गीत. संगीत आहे हरुण गवीन यांचं.

0: फतेह या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजलेत. ऐकूया आपली लाडकी कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन. लेखन ऋचा नामजोशी यांचं, यातील कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, ऋचा नामजोशी आणि विद्यागौरी ताम्हणकर, विराज सवाई, संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या गौरी लागू. तर ऐकूया 101 उमासदन.

0: ऐकूया 101 उमासदन, लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
1: 101 उमासदन.
2: काय काय अगं, हे काय एवढं

0: अगं
1: आहे काय?
0: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू
1: अगं अगं
0: नको.
1: त्याशिवाय कसा दिसणार संज्ञा? हे काय कोणी नाहीये बरं का इथे, उगाच ओरडतेस
0: अरे
1: तू.
0: अरे विराज, तिथेच तिथेच मागे बघ ना.
1: तू
0: ए
1: ओरडू
0: काय
1: नको
0: झालं, काय झालं, काय एवढं केवढ्यांना ओरडतेस
1: बघ ना.
0: तुझ्या?
1: ए
0: आणि तू सोफ्यावर का उभी आहेस? खाली बस बघू आधी. नाही नाही तो तिथेच
1: अरे
0: तिथेच. अरे यार
1: कोण
0: कोण कोण?
1: अगं ही काय बडबडत बसले काही कळतच नाहीये. मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
0: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
1: ये विद्या, भूतभीत काही नसता, उगाच काहीतरी बोलू नको.
0: हो ना ए संज्ञा, तुला काही भास झाला का कसला? काय झालं सांग बघू नीट. अगं भूतही नाही आणि भासही नाही. तो बघ तो बघ तिथे
1: कोण
0: कोण आहे?
1: दिसतंय तुला
0: उंदीर.
1: हा तिच्या
0: हत्ती नाही रे, उंदीर. अरे
1: उंदीर.
0: अरे
1: यार
0: उंदरासाठी एवढा हरडाओरडा करत होतीस का? मला वाटलं काय झालं, हातातलं काम सोडून आले ना मी. कामाच्या गप्पा नंतर मला आधी त्याला हाकलं.
1: अगं पण दारामागे नाहीये ना कोणी, बघितलं मी मगाशी.
0: अरे परत बघ, परत बघ, तो तिथे मी बघितलं.
1: बरं बरं बरं, थांब थांब, बघतो बघतो. ए हो आहे उंदीर. एक मिनिट, आपण घाबरू नकोस. अगं किती छोटा आहे तो आणि किती क्यूट आहे.
0: क्यूट काय क्यूट उंदीर आहे ना तो. शी आणि बेडरूमचा दरवाजा लाव ना आधी. अरे नाहीतर आज जाईल तिथे. थांब थांब, लावते मी. अगं कडी लाव, कडी लाव. लावला दरवाजा, लावला कडी, कशाला लावायची आता? अगं उंदीर कडी काढून का आज जाणार आहे? आणि आत मावशी झोपले ना, कडी कशी लावू मी बाहेरून? काही बोलते. अगं झोपलीच आहे ना ती, उठली की उघडू, तोपर्यंत लाव ना. बरं लावते लावते.
1: तिची झोप मोड होईल.
0: राहा करतेस तू.
2: यार काय चाललंय, काय इतका दंगा कसला यार?
1: अरे बघ ना.
0: अरे काका उंदीर चिरलाय घरात. उंदीर
2: कुठे?
0: त्या दाराच्या मागे.
2: ओके नाही नाही एक सेकंड, मगाशी ओरडलो कोण?
1: उंदीर कसा ओरडेल काका, संज्ञा ओरडली ना, घाबरली ना ती.
2: उंदराला घाबरली
1: मग काय?
2: अगदी ते केवडू सातून, तू केवडी, एवढं काय घाबरायचं त्याला?
1: तेच तर.
0: तुला पालीची वाटते ना भीती, तशी मला उंदराची वाटते विराज.
1: पालीची वाटणं सेन्सिबल आहे ग, ती अशी ती अशी छताला डोक्यावर असते, उंदीर खाली जमिनीवर. आणि आत्ता तर बिचारा दारा मागे लपून बसला, काय घाबरायचं त्याच्यामध्ये?
0: तेरा खून खून और मेरा खून पाणी.
2: हे काय घाबरली तरी हिला बरं सोचते
0: बघ ना बघ ना. मग मला खरंच पाल झुरळ कशाची भीती वाटत नाही, अगदी वाघाची वाटत नाही. बरोबर, वाघाची कशी वाटेल, तो थोडीच रोज असं घरात येतो आपल्या समोर.
3: तरी मी म्हणत होते आपण मांजर पाळूया, मांजर पाळूया, म्हणजे या उंदरांचा प्रश्नच आला नसता.
0: मांजर नको.
3: ए ई कशाला ग मांजराला?
0: आता म्हणत होतीस ना उंदीर सोडून कशा,
3: नाहीतर काय?
2: नाही रे बर जाऊ दे, तिला भीती वाटतेय तर चला त्याला बाहेर काढूया बघू कुठे तो.
1: आहे आहे आहे दारा मागे, आपला गप्पा ऐकत
3: असे कानवरती करून थांबलाय.
2: हॉलचा दरवाजा उघडून ठेव बरं. विराज
1: हा,
2: तू काठीने त्याला दरवाजाच्या बाजूने ढकल आणि मी त्याला झाडूनी बाहेर जायची दिशा दाखव.
3: हे काका आणि मी काय करू?
2: तू असं कर ना, संज्ञाला सांभाळ तू, फक्त
1: संज्ञाला. ते जमेल. हे काका ढकलला मी तो.
2: यार काय केवढ्यानी किंचाळतीस तू? हे बघ एवढं बाहेर आलं ना तुझ्यामुळे परत आत गेलाय.
0: अरे काय करू, मला भीती वाटते ना.
2: तू
0: अगं भीती नाही, ही फोबिया आहे, फोबिया.
3: हे तर काय एवढी घाबरतेस मला माहिती नव्हता.
1: अगं पहिल्यांदाच आलाय ना तो, मग आधी कसं कळणार घाबरते ते.
2: हे पण खरं सोडण्या, कधीपासून एवढी भीती वाटते तुला?
1: बघ ना,
2: हा लहानपणापासून आहे का हे असं?
0: काय माहित असेलही रे. अरे एकदा गावाला गेले असताना झोपेत मला चावला होता
1: उंदीर. तुला कळलं नाही चावतो ना?
0: नाही. अरे नाही कळत विराज, उंदीर ना फुंकर घालत चावतो. अजिबात कळत नाही. अरे
3: फुंकर
0: थांबा ना, करेक्ट करेक्ट. आणि चावून चावून चावला कुठे तर डोळ्याच्या पापणी. दुसऱ्या दिवशी ही एवढी सुजली होती पापणी माझी.
1: बाप रे, मग काय केलंस काय?
0: तेव्हा डब्बू पैसा असायचा ना, तो आजोबांनी उगाळून लावला होता 4-5 दिवस. बरं झालं होतं, पण तेव्हापासून जी भीती माझ्या मनात बसली ती बसलीच आहे.
2: हो तुझी भीती बसली आहे आणि तिकडे गौरी एवढा सगळा आरडाओरडा होऊनही शांत झोपले.
3: बाबा आणि कडी लावली आहे बाहेर ना ती काढा.
2: काय कठीण आहे.
0: पण संज्ञा तुला ना हा फोबिया काढायला. काय करायचं पण त्याच्यासाठी? संकटाला सामोरं जायचं.
1: वा वा,
0: म्हणजे ना ज्या गोष्टीची भीती वाटते त्या पुढे जाऊन सरळ उभं. चल चल, काही काय बोलतेस तू?
3: अगं हो संज्ञा, त्याचा एकदा का सामना केलास ना की परत अजिबात भीती वाटणार नाही.
2: मग काय
0: नाही, ते उन्हासमोर उभं राहणार.
2: बरं, उभी राहू नकोस, पण निदान सोफ्या

0: उभी असती खाली बसशील का तरी
1: वरतीच उभी येते. चल चल चल काका आपण परत जरा बघूया त्याला कुठे येतो.
0: हो हो हो
2: काय वाजलं
3: काय ए अगं दार वाजलंय दार वाजवतंय कोणीतरी.
1: बहुतेक कंटाळून उंदरानेच वाजवलं असावं बाबांनो मला आता आज जाऊ द्या म्हणून.
4: अरे दार उघडा ना कडी का लावली बाहेरून.
2: ए दार नका उघडू तो आत खोलीत गेला तर.
0: अगं पण गौरीला काय कोंडून ठेवायचं का म्हणून तो आत नाही जाणार आणि गेला तर बघू. विद्या तू एक दार उघड बरं गौरीचा आधी.
3: उघडते उघडते.
4: अरे कडी काय लावली आहेत बाहेरून आणि हे काय हातात काठ्या झाडू काय चाललंय काय.
0: बघा किती गाढ झोपते इतका ओरडा आडा झाली तरी तुला अजिबात कळलं
4: नाही. अरे माझा जरा जर आडोळा लागला होता. फार नाही जर
0: म्हणजे जरा जास्तच लागला होता असं.
4: बर सांगाल का आता काय झालंय ते.
2: आपल्या घरात उंदीर आलाय
0: त्या
2: दारामागे लपलाय आणि त्याला हुसकावून लावायचे प्रयत्न चालू आहे.
1: आणि आणि आणि या सगळ्यामध्ये संज्ञा घाबरली
3: राहिलं
2: ते तुझ्यासाठी ठेवलं ना खास तुला
1: सांगितलं. येस
4: अगं संज्ञा उंदराला काय एवढं घाबरायचंय.
2: मला उंदराची भीती वाटते ग आणि त्यावर सगळ्यांनी भरपूर लेक्चर देऊन झालंय नको ना देऊ त्यापेक्षा ते उंदराला बाहेर काढ.
4: बर
0: शांत
4: राहिलं राहिलं ते दोघं काढतील त्याला बाहेर. तू आपलं देवाचं नाव घे
1: गणपतीचं घे.
4: अगं अगं संज्ञा तुझ्या लाडक्या बाप्पाचं वाहन आलंय ना घरी त्याला काय घाबरतीय.
2: बाप्पा लाडका आहे पण उंदीर नाही. बाप्पाला तरी या इतक्या निरर्थक प्राण्याला वाहन बनवायची काय गरज होती.
4: अगं जगात प्रत्येक प्राण्याचा काही ना काही उपयोग असतोच.
2: याचा कसला का आलाय उपयोग.
1: आपल्याला जरी उंदराचा उपयोग नसला तरी साप घार घुबड वगैरे खातात नाही ह्याला त्यांचा अन्न आहे हा.
3: आणि आपल्याला उपयोग नाही कसा नाही कसा शास्त्रीय प्रयोगात गिनी पिक म्हणून याचा केवढा उपयोग होतो माहितीये का.
2: असू दे असू दे आता माझा गिनी पिक व्हायच्या आधी याला बाहेर टाकलं.
0: नाही नाही बघ तुझा गिनी पिक नाही माऊस ट्रॅप झालाय.
1: हे काका अरे तो आता दिसतच नाहीये कुठे.
0: असेल रे असेल नीट बघ नीट बघ.
1: नाही थांब थांब थांब टॉर्च बघू दे एक मिनिट. हा नाही नाही आहे आहे आहे आहे. येस येस तिथे फट आहे ना पण एक त्यात अर्धवट आत जाऊन लपून बसलाय.
4: ओ आत जाऊन लपून बसलाय. मग आता काही तो बाहेर येत नाही रात्रीपर्यंत.
0: बरोबर
1: हे मग आपण त्याला चीज खायला घालूया का. तो नाही का जेरी खातो त्या वासाने पटकन येईल बाहेर.
2: नाही नाही नाही माझं चीज नाही संपवायचं.
0: अरे त्याला पळवण्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी चाललं हे सगळं. हे अवघड आहे तू सगळ्यालाच नाही म्हणते.
1: खरंच खरंच थांब थांब थांब एकदा एकदा प्रयत्न करून बघतो.
3: तू शांत राहा शांत राहा.
0: बघा त्याला कळलं पाहिजे ना तो घाबरून हातच जातोय. तो
4: मला एकदा बघू दे ना एकदा बघू दे ना मला.
0: शूरवीर बघा घे काठी घे काठी
4: काठी बिटी नकोय मला काठी नकोय मला जस्ट बघू देत मला कुठे उंदीर ते नंतर मग तुम्ही प्रयत्न करा त्याला पकडायचं.
0: हे कसं आहे माहितीये का म्हणजे अगदी सुनमुख बघितल्यासारखं करते. कोणाचं काय तर कोणाचं काय धन्य बाबा गौरी.
4: दिसला दिसला ए याला मी पाहिलंय कुठे ते.
0: उंदराला पाहिलंय चक्क तू.
4: अरे म्हणजे तसं नाही पाहिलंय पण हा ओळखीचा वाटतो.
0: अरे बापरे यापेक्षा फोबिया परवडला मैत्री नको.
4: अरे खरंच मला असं खूप वाटतं याला कुठेतरी पाहिलाय.
0: काही काही म्हणजे काही बोलतेस
3: नाही मावशी.
0: पहिल्यांदा आला तू घरात आपल्या.
2: बघ ना कमाल बोलतेस तू. अगं इथे माणसं माणसाला ओळखत नाही आणि तू उंदराला ओळखतो.
1: तो काय कोणी सुपरस्टार अमिताभ बच्चन आहे का त्याला सगळ्यांनी ओळखायला.
4: ए बरं जाऊ दे द्या सोडून मूळ मोहिमेकडे परतात चला.
1: चला येस येस. हे काका काका येणार आहे बरं का तो.
3: बी रेडी बी रेडी.
1: तुझ्या ओरडण्यामुळे
3: गेला गेला.
0: ओढू नको ओढू नको. चल ए चल परत बघू.
3: चल चल
1: हे थांब थांब थांब काका बी रेडी. हे आला आला बाहेर आला. चुप चुप डायरेक्ट डिरेक्ट कर त्याला. हा हा
3: आणि तिकडे
1: करेक्ट करेक्ट करेक्ट गेला बरणी मध्ये.
0: झाकण लाव पटकन
1: शाबास.
0: अरे का वेळ तू आपल्याला हुंकाने देत होता पण बाहेर आल्या बरोबर बरणीत गेला
1: बरणीत गेला
0: आणि गणला.
1: बरं झालं ना आपल्याला सोडायला तरी बरं पडेल.
4: बघू ना मला बघू देत बघू देत.
1: ही बघ
4: अरे अरे हा तर चिंतामणी.
3: अरे मावशी
4: हा बघा मी म्हंटल होतं ना याला पाहिलंय कुठेतरी तेव्हा मला वेड्यात काढलं तुम्ही. आमचं चिंतामणी
3: काहीतरी वेगळंच चाललंय.
2: काय बोलतेस तू.
3: कोण आहे
4: हा. उंदीर चिंतामणी
3: म्हणजे.
1: तू उंदराचं नाव ठेवलंस चिंतामणी.
4: हो पण मी नाही

0: शेजारच्या संयुक्तानी.
1: ओ
0: तुला काय हरकत आहे विराज?
2: नाही नाही, मामा आजी कशाला काय हरकत असेल अगं, पण म्हणून चिंतामणी.
0: चिंतामणी तिचं म्हणणं आहे, मिकी चालतं मग चिंतामणी का नाही. आणि त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जातं ना अखंड म्हणून. त्या संयुक्ताकडे बरं का दोन कुत्रे आहेत, एक अवधूत आणि एक दिगंबर. आणि मांजरी आहे तिचं नाव सरस्वती. आणि एक बोका पण आहे प्रद्युम्न. तसा हा चिंतामणी.
3: एक सेकंड गौरी, एक सेकंड, हा तिने पाळलाय ना,
0: हो
3: मग इथे कसा आला?
1: इथे कसा आला?
0: आता मला काय माहिती
3: आहे काय
0: खरं तर तो असा जात नाही कधी कुठे. बरं झालं संज्ञा ओरडत राहिली म्हणून, नाहीतर तो मध्येच कुठेतरी अडकला असता. बरं झालं मिळाला आपल्याला, नाहीतर अजून कुठे गेला असता. आणि मग त्या संयुक्ताचं बिचारीचं काय झालं असतं कुडास्टोक. थँक्यू हा संज्ञा, तुझ्या किंचाळीमुळे थांबला तो.
2: अरे अरे अरे अरे यार, इतका वेळ आपण इथे खिंड लढवतो आणि क्रेडिट सगळं संज्ञा घेऊन गेले की.
1: कभी कभी कुछ ना करके भी बहुत कुछ हो जाता है.
2: स्क्रीम
3: है तो बर्णित ने उंडी बाहेर आला.
1: बर्णित ने बाहेर काढला. हो बर्णी उघडा, बर्णी उघडा.

0: 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, रुचा नाम जोशी, विराज सवाई, विद्यागौरी ताम्हणकर, संज्ञा कुलकर्णी. मालिकेचं शीर्षक गीत प्रणिता कुलकर्णी, संगीत प्रसाद कुलकर्णी, गायक स्वर विराज सवाई आणि प्रसाद कुलकर्णी. 101 उमा सदन. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 101 उमा सदन.
1: कौटुंबिक श्रुतिका 101 उमा सदन आताच आपण ऐकलीत. ही श्रुतिका आपण ऐकलीत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून, एफ एम बँड 101 MHz आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. श्रोतेहो, 2:15 होत आहेत. हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
2: विविध भारती है, थोड़ी देर में आप सुनेंगे समाचार.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ. प्रवीण सर, मागच्या भागाच्या शेवटी आपण पैशा अभावी स्नेहलताईंसाठी फार काही करता आलं नाही असं बोललात. हनीमून सुद्धा राहून गेला अशी खंत व्यक्त केली होती.
1: पण आता मी तिला सांगतो, अगं जा खरेदी कर, जरा चांगली भारीतली साडी घे, भारीतला ड्रेस घे, भारीतली चप्पल घे. ती नाहीच, ती आजही वर्षाला ठरवूनच कपडे घेते.
2: तुम्ही हे पण कंप्लेंट सांगताय जरा. आपण

0: नाही नाही पण तिचा
1: गुड हा आहे
0: तिच्या या काटकसरीमुळे आज संसार उभा आहे, आज एवढं सगळं छान चाललंय. तर ती अजिबात उधळपट्टी तिला मान्य नाही.
1: ग्रेट.
0: ती स्वतःवरही खर्च करत नाही. परदेशात ज्यावेळी जातो त्यावेळी मी केवढीत म्हणजे क्रेडिट कार्ड तिच्या हातात देतो की जाग घे पाहिजे ते यार. मी नाही त्यावेळी नाही ना घेऊ शकलो. मग आत्ता घे ना, तुला पाहिजे ते घे. पण ती नाही येत. ती आजही संसार काटकसरीनच करते.
1: काय रिप्लाय वाचवते? रिप्लाय काय
2: नाही. खरं आहे, मला मी बऱ्याचदा इव्हेंट्सला किंवा कार्यक्रमांना सुद्धा खूप वेळा कपडे रिपीट करते. मला अनेक जण जवळचे म्हणतात की अरे आम्ही बघतो स्नेहल सगळ्याजणी ज्या असतात ऍक्ट्रेसेस कधी रिपीट नाही करत कपडे, प्रत्येक कार्यक्रमाला वेगळे असतात. तर माझं असं काही नाही आहे. मला असं वाटतं की कपडे हे स्वच्छ धुतलेले छान इस्त्री केलेले आणि आटोपशीर जर आपण त्याच्यावरती काही ॲक्सेसरीज वगैरे केल्या तर आपण छान दिसतो असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे मी अगदी खुशाल कपडे रिपीट करते. मला नाही आवडत जास्त खरेदी वगैरे करायला.
1: म्हणजे पुढच्या वेळेसही कुठलीही खरेदी करणार नाहीत?
2: हा, म्हणजे मला आता हा स्वभावच झालाय माझा. म्हणजे मला गरज नाही वाटत त्याची. जेवढी गरज आहे तेवढं निश्चितपणे करते. पण खूप पाहिजे त्याचं म्हणजे हाव अशी नाही, अजिबातच नाही.
1: खूप खूप छान सगळं हे मार्गक्रमण आहे आणि म्हणाल्याप्रमाणे हा रोजचा हनीमून आहे असंच आपण याच्याकडे बघूयात. सर, एक गाणं डेडिकेट करायचं आहे आपल्याला स्नेहलताईंना.
0: मी खूप माझं आवडतं गाणं हे डेडिकेट करेल माझ्या आवडत्या सिनेमातले. आणि ते लिहून घेण्यासाठी पण मी लय भारी प्रोसेस आहे ती. धर्मवीर मुक्काम पोस्टाने पहिल्या भागातलं हे गाणे गीतकार मंगेश कागणेकडनं मी हे लिहून घेतलं होतं. माझी खूप इच्छा होती लहानपणापासून. गुरु पौर्णिमा असते
1: हो,
0: गुरु पौर्णिमा खूप सुंदर पद्धतीनं आपल्याकडं साजरी केली जाते. प्रत्येकाला गुरु असतोच,
1: खरंच.
0: वेगवेगळ्या टप्प्यावर गुरु बदलत जातो आणि तो तुम्हाला घडवतो. मला नेहमी प्रश्न पडायचा की गुरु पौर्णिमेवर गाणं नाही, आईला आपला कुठला तरी असा सिनेमा पाहिजे ज्यात गुरु पौर्णिमेवर गाणं पाहिजे. म्हणून मी मंगेश कागणेला भेटून विचारत होतो की असं गाणं लिहिता येईल का. तर मंगेश कागणे म्हटला नाही रे माझा आत्ता ह्याच्यावर नाही, पण मी दुसरं गाणं लिहिलेलं आहे ते करू ना, आत्ता हे सुचत नाही. मग मी अविनाश विश्वजीतकडे गेलो, संगीतकार. अविनाश विश्वजीत म्हटले प्रवीण डन आलं, काय सुंदर आयडिया आहे, गुरु पौर्णिमेवर गाणं आलं पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणून ते कामाला लागले. आणि संगीता बर्वे, ज्या प्रियांका बर्वे
1: डॉक्टर संगीता बर्वे,
0: तिची आई डॉक्टर संगीता बर्वे, अरे त्यांनी लिहिलं ना ते गाणं आणि काय सुंदर लिहिलं. त्यांना अविनाश विश्वजीतची पण साथ होती. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल कुठेही गुरु पौर्णिमेला बघा. आजही हेच गाणं
1: बसलं
0: आणि ते गाणं करण्याची माझी इच्छा होती आणि ती इच्छा त्या निमित्तानं पूर्ण झाली. त्यामुळे मी अविनाश विश्वजीत, संगीता बर्वे, स्नेहलनी पण मला खूप मदत केली त्या ह्याच्यासाठी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि रसिक प्रेक्षकांसाठी ज्यांना ज्यांना प्रत्येक टप्प्यावर कुठला ना कुठला तरी गुरु भेटलाय, त्या गुरुला आज तुम्ही हे गाणं समर्पित करा.
1: जसं आज ते त्यांच्या गुरुला करतायत स्नेहल मॅमला, असं म्हणू.
0: 100%
1: ऐकूया आपण.

0: येस, आता तुमच्यासाठी हाच टास्क, याला मी टास्क म्हणूनच बघतो हा.
1: बऱ्याच म्हणजे त्याच्या उत्तरांमधूनच त्याच्याबद्दलच्या तक्रारी त्यांनीच सांगितलेल्या
0: सेफ साइड
1: आहेत.
0: खेळल्यात ते, सेफर साइड.
1: कारण मला ते, मी शिस्तप्रिय असल्यामुळे मग ओला टॉवेल बेडवर टाकणं वगैरे, कपाटातून कपडे घेतले की परत दार बंद न करणं, अशा गोष्टी मला त्याच्या आवडत नाहीत. आता हे त्यांनी सांगून टाकलं. माझ्यातला चांगला गुण सांगून. आणि एक आता ह्याचा खरं तर तो चांगला गुण आहे, पण तो मला जरा खटकतो माझ्या काटकसरी स्वभावामुळे असेल म्हणा, किंवा
0: बापरे,
1: जे दिवस पाहिले आहेत त्या दिवसांची एक आपल्याकडे आठवण असते ना, की ते आपण
0: बरोबर.
1: कसे काढलेले आहेत. तर त्याची सवय म्हणजे तो कुणालाही काहीही न पाहता मदत करतो पैशांची, आणि ते परत यावेत अशी त्याची अपेक्षाच नसते कधीच. मी देतो म्हणजे इतका सढळ हाताने देतो की अरे थोडं तरी स्वतःकडे पण थोडा विचार कर, किंवा आपले पूर्वीचे दिवस आठवून थोडंसं हे कर असं मला सांगावं लागतं. पण मला त्याच्या मागचा हाही हेतू माहितीये, की त्याचं असं असतं की अरे आपण ते दिवस पाहिले
0: तेच ना,
1: तर
0: कदाचित ते
1: दुसरे.
0: दिवस आठवूनच देत असतील, का आपल्याला नव्हते
1: हां,
0: मिळाले.
1: पण ते आता ती मग मला शेवटी संसार करायचा आहे ना,
0: अगदी
1: तर म्हणलं पुढे जाऊन. आणि एक क्षेत्र कसं बेभरवशाचं आहे, आज आहे आम्हाला फेम, आज आहे आमचं नाव,
0: खरंय.
1: आज मिळतात आम्हाला पैसे, उद्या परत मिळतील न मिळतील तर उद्याची पण चिंता असतेच. त्यामुळे माझं थोडंसं असतं की एवढं नको, म्हणजे अगदी स्वतःचं अंगाचं पण
0: काढून
1: काढून देऊन
0: देणारा
1: देऊ नये, एवढं देऊ नये, मग मला ते नाही आवडत.
0: नाही. मी काय करतो माहितीये का, मला ना कुठेही आपण पाहुणा जातो बघा, सेलिब्रिटी म्हणून बोलवतात, जर पैसे नाही घेतले तर किंमत राहत नाही, मग मी पैसे मागतो. आमचा विनोद वनवे माझं हे सगळं पाहतो, तर कुठं गेलो की काय बाबा चहाच्या दुकानाचं ओपनिंग, काय बाबा अमुक दुकानाचं ओपनिंग, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, किती पैसे मिळतात, मी ते सगळे पैसे बाजूला ठेवतो.
2: हा
0: मग काय करतो मी, काय म्हणतो, आपण लोकांना देतोय म्हणून आपल्याकडे येते
2: वाह,
0: अशी एक माझी धारणा आहे. त्यामुळे
2: पेरतो,
0: ना,
2: आपण पेरतोय म्हणून उगवतात.
0: हा हा हा आता जर मी माझ्या कष्टाचे पैसे समजा सिनेमाचे आलेत त्यातलं मी दिलं, तर मला वाटतं की माझे गेले
2: हा
0: बरोबर. आता हे पैसे अचानकच आलेत ना, आता कुठेतरी जायचं आणि चहाच्या दुकानाचं ओपनिंग करायचं आणि कुणीतरी त्या 1 तासाचे 2 लाख रुपये देत, एवढी अमाऊंट पूर्वी पाहिलेली पण नाही ना. मग मी काय करतो, इदम न मम, हे माझे नाहीच,
2: वा
0: आणि मी ते पैसे बाजूला टाकतो. आणि ते मी हिला सांगत नाही, मी हिला म्हणतो, त्याला मी पुरुष धन म्हणतो. आणि ना ते पैसे ना मी बाजूला साठवून ठेवतो. आता मग जवळच्या कुठल्या तरी माणसाला समजा अडचण आली, तर हिच्याकडं सगळे सिनेमातून जे जे कमवतो ते सगळे हिच्याकडे ठेवतो,
2: वा
0: माझे सगळे अकाउंट ही हँडल करती. मला जरी बँकेतनं पैसे काढायचे असतील तरी हिला विचारावं लागतं. ओके, मग मी काय करतो, आता लोकांना द्यायचे अडचण आली तर ही देऊच देत नाही, की नाही तू ते आपली काय परिस्थिती होती, तू काय करतोयस. मग मी काय करतो, हे असे आलेले पैसे लय साठलेले असतात माझ्याकडे. मग बाबा आता मराठवाड्यात ओला दुष्काळ आला, कुणातरी पैसे द्यायचे होते, एकदम मी त्यातनं 7 लाख रुपये काढले, म्हटलं द्या. किंवा अजून कुणाला तरी अडचण आली, बाबा काहीतरी आपल्या जवळच्या माणसाला काहीतरी घर घ्यायचंय, फ्लॅट घ्यायचा आहे, चल तुला किती पाहिजे, 4 लाख, हे घेऊन जा. जवळच्या माणसाला अडचण असताना जर आपण मदत नाही केली तर आपल्या मोठेपणाचा उपयोग काय. म्हणून ते अशा पद्धतीने आलेले जे पैसे असतात ते मी बाजूला ठेवलेले असतात, ते मी बिनधास्त देतो आणि पुन्हा येण्याची अपेक्षा करत नाही. ती कित्येक जण देतात पण परत
2: परत
0: आणून, मग मी परत दिलेले तिथंच ठेवतो,
2: त्याच अकाउंटला
0: त्याच अकाउंटला ठेवतो. आणि मग त्यांना ते मी पुन्हा देतो, मी त्यातला पैसा स्वतःसाठी वापरत नाही.
2: वा आणि त्यांनाही वापरत येत
0: हा, जे तिला नाही, मी तिच्याकडे देतच नाही, तो ते आपलं अकाउंट वेगळंच आहे, मी ते कुठल्या बँकेचं आहे ते पण तिला सांगत नाही, गपचूप ठेवतो, तिला कळतच कारण सगळं ते अकाउंट तीच पाहते ना. पण आपण जेव्हा लोकांना देतो ना, आपल्याला पण देव भरभरून देतो.
2: वा
0: स्वामी समर्थांचं एक आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबावर, की जेवढं आम्ही देऊ ना तेवढं आम्हाला येईल. कारण मला पण अशीच माणसं भेटली की देणारी, वाणी साहेब असते.

0: अनिल नाईक असेल किंवा अनेक लोक आहेत नाशिक, आपण पण आपल्याला पण अडचणीच्या काळात त्यांनी दिलेच ना, त्यामुळे आपण त्याची परतफेड आपण कुणाला तरी,
1: त्यांनी कदाचित अशाच अकाउंट मधून दिले असतील.
0: एक्झॅक्ट एक्झॅक्ट. म्हणून आपण पण देत राहायचं, मग आपल्याकडे पण येत राहील. आता केदार सुमन आता कधीतरी अडचणीला देतोच की पिट्या, अडीअडचणीला द्यायचंच की त्या काळात.
1: बरोबर.
0: तर आता आपलं कर्तव्य आहे की केदार सुमननी, पिट्यानी, कैलासवाणींनी, अनिल नाईकनी, सतीश करंजकरनी जी मदत केली ती मदत आता आपल्याला वेळाली आहे, आपण दुसऱ्यांना करत राहायचं.
1: खूप छान, खूप चांगला विचार.
0: आपल्याकडे येईल, येत राहील. आणि काय रे, पैसे येतात जातात, काय होतं आपल्याकडं आज सगळे, उद्या हे असं समजू सगळं जाईल, पुन्हा शून्यातन सुरू करू.
1: क्या बात,
0: त्याला काय पैसे पैसे काय, पैसे काय सर्वस्व आहे का?
1: मी खरं क्या बात आहे वा वा म्हणतोय, पण मला तिकडेही बघितलं पाहिजे की मान्य आहे का, समाधान झालंय का या उत्तरानं?
2: नाही, मी म्हणलं ना मला माहिती आहे त्याच्या मागचा हा त्याचा थॉट आहे, पण माझा पण एक थॉट वेगळा आहे की मला ते दिवस शक्यतो परत आणून येत. म्हणजे आपण अनेक कलाकारांची पण अवस्था आपण बघितलेली आहे पूर्वीच्या काळी, की ज्यांच्याकडे खूप होतं आणि मग म्हातारपणी त्यांचं काहीच नाही,
0: व्यसनाधीनतेमुळे किती आम्ही निर्व्यस
1: म्हणजे पैसा नाही सर. मला खरं त्यांची अवस्था पैसा नाही याच्या वाईटपणापेक्षा त्यांच्याकडे माणसंच नाहीत याचा वाईटपणा जास्त वाटतो. की त्यांच्या आजूबाजूला कोणीच नसतं, चार चार दिवस डेड बॉडीज पडून राहिलेली अनेक उदाहरणं आपण कलाकारांची बघितली, हे किती वाईट आहे. म्हणजे पैसा आहे तरच माणूस आहे असं हे खरं आहे का मग, असा प्रश्न पडतो.
0: नाही तसं नाही, पण आपण देत राहिलं पाहिजे
1: नक्कीच,
0: या मताचा मी आहे. आता कित्येक कलाकारांना त्यांचा विनियोग चांगला नाही करता आला, आलेले पैसे जपून नाही ठेवता आले, ते कसेही खर्च गेले. व्यसन हे महत्वाचं कारण होतं
1: खरं,
0: म्हणून तर मी निर्व्यसनी, मला कुठलंही व्यसन नाही. परवा मराठवाड्यात दुष्काळ आल्यानंतर मी पुण्यामध्ये जे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची पोरं एमपीएससी यूपीएससी करायला आहेत, त्या 360 पोरांना 3 महिन्याचं त्यांचं मेसचे पैसे आणि लायब्ररीचे पैसे भरले.
1: वा वा,
0: 3 महिन्याचे. म्हटलं ज्याला तुम्ही चिंता करू नका रे, तुम्ही करा. बरं, माझ्याकडे ते पैसे अशा पद्धतीने आले होते, मग मला त्यात कैलासवाणींनी दिले, माझा ऑस्ट्रेलियाचा मित्र योगेश चव्हाण त्यांनी दिले, भाऊसाहेब पाटील त्यांनी तिकडनं उभे केले. शेवटी कोणी ना कोणीतरी देतं आणि मग तेच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आपलं काम पोहोचवणं आहे, आपण पोस्टमन आहोत परमेश्वराच्या दारातले, जे त्यांनी डोक्यात दिलंय आपल्या की हे तिथपर्यंत पोहोचव, त्याला सुखी कर. विषय संपला.
1: खूपच छान, खूप आवडती गोष्ट.
2: त्याची खूप आवडती गोष्ट जी मला जमत नाही करायला, पण मला ती खूप आवडते. व्यक्तिसंग्रह, त्याच्या आजूबाजूचा जो माणसांचा इतका त्याचा जमाव जो आहे त्याच्या आजूबाजूला, तो खूप चांगला आहे आणि त्याला ते खूप माणसं जोडून ठेवता येतात. त्यांच्याशी बोलायचं कसं, त्यांच्याशी कसं हे करायचं, त्यांच्याबरोबर कसे नातेसंबंध असे लांबपर्यंत टिकवायचे सगळ्यांसोबत, हे त्याला खूप छान जमतं.
1: ग्रेट,
2: मला ते खूप आवडतं. मला येत नाही तसं करता, कारण अर्थातच मी सांगितलं तसं मी खूप अशी बुजरी आहे, थोडीशी बोलताना थोडीशी संकोच करते अशी आहे. त्यामुळे तो व्यक्तिसंग्रह त्याचा मला खूप आवडतो. त्यामुळे आता हे जे दानधर्म आता आमचं इतकं देवाच्या कृपेने असं झालेलं आहे की तो समाजासाठी हे सगळं करत राहतो आणि प्राण्यांसाठी मी करते.
0: असं आता बघ ना, या सिनेमात तिला जे मानधन मिळालं देऊळबंद 2 म्हणणं.
1: अच्छा, मानधन मिळालं का?
0: हा मिळालं. मी काय, मी लेखक दिग्दर्शक निर्माते कैलासवाणी आहेत, तर तिला जे मानधन मिळालं, तिने नगरला एक आश्रम आहे तिथं तिने गाई घेतल्या आणि त्यांना दिल्या.
1: ग्रेट.
2: मी महाराष्ट्रातल्या अनेक गोशाळांशी निगडीत आहेत. गाईंसाठी मला करायला काही करायला खूप आवडतं, म्हणजे गाईंची सेवा असेल त्यांच्यासाठी काही करायला, किंवा फक्त गाईंसाठी नाही प्राणीच एकंदरीत मला खूप आवडतात. तर मग महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या गोशाळांशी मी हे केलेलं आहे आणि मला जो जे मानधन आलेलं आहे ते सगळं मी गाईंवरती खर्च करणार आहे.
1: खूप छान. या दोन्ही याच्यानंतर खूप खूप म्हणजे तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि आभार तुमचे की हा टास्क तुम्ही सहज पार केला, आम्ही म्हणून पार केला हे जास्त विशेष. कुठेही तू तर मी राहिलं नाही, तू मैमय झाली नाही.

0: दादा
1: ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्याच दिवशी मी हा शब्द संपला
0: संपला
1: आणि आम्ही सुरू झाला.
0: क्या बात,
1: त्या आम्हीपणाला आता 16 वर्ष झाले.
0: वा ग्रेट. आपण बोलतो आहोत ते 2026 मध्ये, मेची आज 9 तारीख आहे. तर इथंही आपण आम्ही शब्दालाच पुढे नेत दोघांचे मिळून एक गाणं ऐकूया. कुठलं गाणं दोघं मिळून निवडणार आहात?
1: दोघे मिळून ऐला म्हणजे एक गाणं आहे आमच्या दोघांचं, ते म्हणजे तिलाही आवडतं मलाही आवडतं. गुरु पिक्चर आहे.
0: ओके.
1: गुरु. आणि तो गुरु सिनेमा पाहताना आमच्या एका सिनेमाचा आम्हाला फोन आलता.
0: अच्छा.
1: आणि त्या गुरु सिनेमातलं ए आर रहमानने संगतबद्ध केलेलं गायलेलं जागे हे देर तक,
0: क्या बात,
1: हे माझं खूप इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. मी ज्या ज्या वेळी नैराश्यात असतो, थोडी अडचण आली असं वाटतं, आता काही सुचत नाही असं वाटतं, तेव्हा हे गाणं ऐकतो आणि पुन्हा पेटून उठतो.
0: क्या बात, ऐकूया आपण.

0: जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: चित्रपटगृहात जाऊन जर मराठी चित्रपट पाहायला गेला तर मोठा होईल आणि तो पुढचा मराठी सिनेमा अजून दुपटीनं ताकदीनं करेल. त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघायचा, तरच आपण तेलुगू तमिळ इंडस्ट्री कन्नड इंडस्ट्री ज्या पद्धतीनं उभारून आली फक्त त्यांच्या स्थानिक प्रेक्षकांच्या जीवावर, तसा आपला मराठी सिनेमा स्थानिक प्रेक्षकांच्या जीवावर जगभर जाईल.
2: मला आपल्या थोड्या महिला श्रोत्यांशी हे बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे कुठलीही विवाहित स्त्री ही स्वतःच्या प्रपंचासाठी तिच्या कुटुंबाच्या

0: उत्कर्षासाठी मुलाबाळांसाठी अहोरात्र झटत असते, कष्ट घेत असते. तिच्या कष्टांचे तिला पैशात मोबदला नाही मिळत, पण तो तिला अपेक्षित पण नसतो. तिला अपेक्षा असते की कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा, तिच्या कष्टांची जाणीव ठेवावी, तिच्या तिचं थोडंफार कौतुक व्हावं कुटुंबातल्या व्यक्तींकडून. आणि अनेक प्रश्नांना, म्हणजे घरातल्या प्रश्नांनाही ती सामोरं जात असते, बाहेरच्या प्रश्नांना देखील ती तितक्याच ताकदीने सामोरं जात असते. चित्रपट आम्ही त्या सगळ्या स्त्रियांना समर्पित केलेला आहे, ज्या दिवस रात्र कुटुंबासाठी लढतायत, झटतायत. म्हणजे आता तुम्हाला एक एक हे सांगते की आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, खूप ज्वलंत प्रश्न आहे. पण तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर शेतकरी स्त्रियांच्या आत्महत्या खूप कमी आहेत, खूपच नगण्य म्हणण्या इतक्या कमी आहेत. कारण त्या लढतायत, त्या हार पत्करत नाहीत, त्यांना मुलाबाळांची तोंडं दिसतात की आपण गेल्यानंतर त्यांचं काय होईल हा विचार त्या करतात, म्हणून त्या लढत राहतात परिस्थितीशी. मग अशीच एखादी स्त्री एका आस्तिक नवऱ्याची नास्तिक पत्नी परमेश्वराला वेठीस धरणारे, त्याला परीक्षेला बसवणारे की आमच्या प्रश्नांची उत्तरं दे नाहीतर परीक्षा घेणं बंद कर.
1: हो, ग्रेट. तर आज दोघांनी एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यामधून वेळ काढला आणि आमच्या श्रोत्यांशी पूर्ण आम्ही म्हणून जो काही प्रवास सांगितला, त्या मोटरसायकलच्या प्रवासापासून आता या नव्या चित्रपटाच्या मोटरसायकलच्या प्रवासापर्यंत, तर ही मोटरसायकल अशीच सुसाट सुटत राहो, तिला अनेक स्थानकही मिळो, कारण स्थानकांशिवाय आपल्याला प्रवास नाही करायचा. तर ह्या सगळ्या स्थानकांना तुम्हाला जायला मिळो आणि जे काही तुमचं शेवटचं डेस्टिनेशन असेल तिथपर्यंत ही मोटरसायकल पोहोचो. या आकाशवाणीतर्फे शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, खूप खूप आभार,
0: खूप खूप धन्यवाद.
2: आकाशवाणीच्या निमित्तानं सगळ्यांशी बोलायला मिळालं ही आवडीची गोष्ट, खूप धन्यवाद.
1: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 6 आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत रहा. आम्ही
3: आपण दोघी पांढुया,
4: कलंदर अव्वल नंबर.
1: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
5: आम्ही ही कार्यक्रम मालिकेतला सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी यांचा 6 भाग आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. दुपारचे 3 वाजलेत. आता सखी सहेली हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या पुस्तकातली लीरा ही गोष्ट. लीरा, ए लीरा, फर्नांडिसने जोरात हाक मारली. त्याच्याकडे पळत येणाऱ्या लीराची आकृती फर्नांडिसला विलक्षण मोहक वाटली. तिचा तलम फ्रॉक वाऱ्याने भुरभुरत होता. त्यावरली पांढरी फुलं निळ्या आकाशात उडत असलेल्या पांढऱ्या कबुतरांसारखी दिसत होती. तिचे सोनेरी केस जरी लाल भडक रेशमी रिबिनने बांधले होते तरी ते वरचे वर तोंडावर येत आणि ते सारखे करताना तिची एकच गडबड उडत होती. लीरा, आज फारच उशीर केलास, अर्धा तास झाला मला येऊन, खोट्या रागानं फर्नांडिस म्हणाला. तो प्लाझा सिनेमा आहे ना, तिथे चित्र पाहत उभी होते रे, लीरानं उत्तर दिलं. तिनं आजूबाजूला जरा पाहिलं आणि ती गवताच्या एका कमळावर बसली. फर्नांडिसनं किंचित हसून एक पाकिट काढलं आणि आपल्या जाड जूड राकट हातांच्या गुंफेत लपवत विचारलं, हे ओळख बघू काय ते. लीरानं आपले डोळे किंचित बारीक करून आठवल्यासारखं केलं आणि म्हणाली, पेपरमिंट, बिस्किट, ओ चॉकलेट आहे का, ती आनंदाने एकदम म्हणाली. जवळजवळ झडप घालूनच तिनं चॉकलेटचं पाकिट काबीज केलं आणि त्यावरचा पातळ कागद काढून आतल्या वड्या बाहेर काढल्या. तिच्या फुललेल्या चेहऱ्याकडे पाहताच फर्नांडिसला समाधान वाटलं. लीरा हसू लागली की त्याला वाटायचं, आपण समजतो तेवढं जग काही काळकुट्ट नाही, त्यातही सोनेरी सूर्यप्रकाश आहेच. आणि हा विचार मनात आला की तो स्वतःशीच किंचित हसायचा. बरं का डोमिंगो, उद्यापासून 4-6 दिवस मी येणार नाही, उद्या काका आईकडे घेऊन जाणार आहेत मला. आईकडे गेल्यावर मला खेळणी मिळतील, चॉकलेट.

मिळतील? मनोराज्यात गुंग होऊन लीरांना डोळे किंचित मिटले. त्या नुसत्या विचारानेच तिला खूप आनंद झाला होता. मध्येच डोमिंगोकडे वळून ती म्हणाली, आई असणं किती बरं असतं नाही? तुला आहे का रे आई? डोमिंगोला आई नव्हती. तो 6 वर्षांचा असतानाच ती त्याला सोडून गेली होती. त्याचा बाप कुठेतरी स्वयंपाकी होता. आपलं सारं काम आटपून तो रात्री 10 ला परत येई आणि येताना तो न चुकता दारू घेई.

की होता. आपलं सारं काम आटपून तो रात्री 10 परत येई आणि येताना तो न चुकता दारू घेई. तो नेहमीच दारू पीत असे. एक दिवस कशावरून तरी त्याचं आणि आईचं भांडण झालं. त्यानं रागानं खोलीतली खुर्ची तिच्याकडे फेकली आणि नंतर 1.5-2 महिन्यांनीच ती वारली. पातळ कागदाखाली ठेवलेल्या चित्राप्रमाणे त्याला आईचा चेहरा पुसट आठवे. पण एक प्रसंग मात्र त्याच्या डोळ्यांपुढे नेहमीच टवटवीत उभा राही. बापानं पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या आईने रात्रभर बसून त्याच्याकरता एक सदरा शिवला होता. कापड जुनंच असल्यामुळं तो 15 दिवसातच फाटून गेला. पण कुठलंही तपकिरी कापड पाहिलं की खाली वाकून शिवत असलेल्या आईची आकृती त्याला दिसे. आत्तापर्यंतचं सारं जीवन त्यानं कुणाच्याही मायेखेरीज काढलं होतं. कधी कधी रात्री त्याला आईची आठवण होई. 5 मिनिटं हृदय हुरहुरे आणि सकाळी एखाद्या यंत्राप्रमाणे त्याचं जीवन पुन्हा सुरू होई. आई असणं किती बरं असतं नाही? हो तर, माझी आई आहे ना. वाऱ्यानं हलणाऱ्या समोरच्या जांभळीच्या झाडाच्या शेंड्याकडे पाहत डोमिंगो तिला म्हणाला, पण तुझ्या आईसारखीच माझी आई फार लांब राहते. त्याचा स्वर ऐकून लिराला जरा चमत्कारिक वाटलं. डोमिंगो, रागावलास होय, ती म्हणाली. गावाहून आल्यानंतर पुन्हा नक्की येईन. मी माझ्या आईकडे जाणार आहे. जाऊ ना, सांग की. हो हो हो, जा ना. आणि येताना खूप चॉकलेट आण हा माझ्याकरता, डोमिंगो म्हणाला. जाता जाता लिरा हसली. ते हसणं पाहून डोमिंगोला विलक्षण समाधान वाटलं आणि तोही स्वतःशी किंचित हसला. ती गेल्यावर बराच वेळ डोमिंगो स्टेशन ग्राउंडवर बसला होता. लिरा आपल्या आईकडे जाणार. तिथल्या नवीन रम्य वातावरणात ती रमून जाईल आणि कुणास ठाऊक ती आपल्याला विसरूनही जाईल. मग आपलं आयुष्य पूर्वीसारखं निरस आणि रुक्ष. त्या नुसत्या विचारानंच तो बेचैन झाला. खाली बसायला अंथरलेला निळा हातरुमाल अस्वस्थपणे त्याने खिशात कोंबला आणि तो उठला. स्टेशन समोरच्या मोटरवर्क्स लिमिटेडमध्ये तो एक रिपेअरर होता. पण त्याला पडली झडली सगळी कामं करावी लागत. संबंध दिवसाच्या कामाने तो अगदी वैतागून जात असे. काम संपण्याच्या वेळी तर तो उद्या इथं यायचंच नाही असा त्याने कितीदा तरी निश्चय केला होता. पण अंबा सदनमध्ये एक सिंगल चहा मारून एक बायोस्कोप सिगरेट ओढली की त्याला वाटे, असली नोकरी तरी आपल्याला कुठे मिळणार आहे? आपल्याला ना शिक्षण ना वशिला. त्याच्या रुक्ष एकाकी आयुष्यात लिरा आली ती किती योगायोगानं त्या प्रसंगाकडे तो नेहमीच आश्चर्याने पाहत असे. त्याला तो प्रसंग आठवला. त्या दिवशी मॅनेजरने त्याला पोस्टात जाऊन 2 डझन पाकिटं आणायला सांगितली होती. पोस्ट ऑफिस तिथून अगदी जवळच होतं. डोमिंगोनं आपला निळा तेलकट पोशाख जरा झटकल्यासारखा केला आणि तो बाहेर पडला. पोस्टामध्ये खूप गर्दी होती नेहमीप्रमाणेच. 10th पलटणीतले 10-12 शिपाई खिडकीभोवती कोंडाळ करून उभे होते. त्यांचे अवजड खिळे मारलेले बूट फरशीवर आपटत असत. त्यांचा चमत्कारिक असा कर्कश आवाज होत होता. डोमिंगोने एकदा आत डोकावून पाहिलं. त्या शिपायाचं काम लवकर संपेलसं दिसत नव्हतं. बाजूच्या कठड्यावर रेलून त्यानं आपली बायोस्कोप सिगरेट शिलगावली. त्याच्या पाठीमागे खटखट आवाज झाला आणि डोमिंगोने मागे वळून पाहिलं. 9-10 वर्षांची एक अँग्रो इंडियन मुलगी फरशीवर आपले बूट वाजवत येत होती. तिच्या उजव्या हातात एक पत्र होतं आणि दुसऱ्या हातात पैशांचं रंगीबेरंगी पाकिट होतं. तिच्या गोऱ्या पान हातात ते रंगीबेरंगी पाकिट पांढऱ्या फुलावर बसलेल्या फुलपाखरासारखंच दिसत होतं. त्या शिपायांच्या कोंडाळ्याकडे पाहताच ती थबकली आणि गोंधळलेल्या मुद्रेनं इकडं तिकडं पाहू लागली. माझं एवढं पत्र रजिस्टर करून द्याल का? तुमचं काम झाल्यावर द्या. आज पोस्टात फार गर्दी आहे ना, ती डोमिंगोला म्हणाली. थोड्या वेळानं त्यानं तिचं पाकिट रजिस्टर करून दिलं आणि आपली पाकिटं घेऊन तो निघाला. तुम्ही कोणीकडून जाणार? लिरानं विचारलं. त्या झाडीत बंगला दिसतोय ना, तिथे जाणार आहे मी. कौतुकाने तिच्याकडे पाहत डोमिंगो म्हणाला, मी वर्कशॉपमध्ये चाललोय. मग आपण दोघे मिळूनच जाऊ, लिरा म्हणाली. त्या कोपऱ्यावर एक बुलडॉग आहे, त्याची मला फार भीती वाटते. आणि मग अचानक म्हणाली, तुमचे कपडे किती तेलकट आहेत हे. डोमिंगोने ओशाळून आपल्या पोशाखाकडे पाहिलं. आजच पहिल्या प्रथम त्याला आपल्या पोशाखाची लाज वाटली. वाटेत त्यांना तो बुलडॉग कुठेच आढळला नाही.
आता होता इथे.

लीरा म्हणाली, उगाच त्रास दिला तुम्हाला मी. ती आपल्या बंगल्यात जाईपर्यंत डोमिंगो पाहत होता. आज त्याला कामाचा बिलकुल शीण आला नाही. रात्री त्याला चमत्कारिक स्वप्न पडत होती. आपल्या खोलीत फिकट जांभळा प्रकाश पसरलाय. त्या प्रकाशात सोन्याचे केस असलेली आणि चांदीचा पोशाख केलेली आणि हिऱ्यांचे डोळे असलेली एक मुलगी पाय न वाजवता इकडे तिकडे हिंडतेय. तिचा चेहरा अगदी त्या लिरासारखाच दिसतोय असं त्याला दिसलं. मोटर वर्क्स बंगल्याच्या जवळच असल्यामुळे त्यांची वरचेवर गाठ पडत असे, त्यामुळे त्यांची गट्टी वाढत चालली. अगदी संध्याकाळपर्यंत ती बोलत बसत. त्यांच्या बोलण्यात वास्तविक काहीच नसे. इंद्रधनुष्यात तरी काय असतं, नुसते तुषार. पण किती मोहक दिसतं नाही इंद्रधनुष्य. तुझं नाव काय, एकदा तिने त्याला विचारलं. डोमिंगो, फर्नांडिसनं सांगितलं. स्वतःचं नाव त्याच्या स्वतःच्याच कानांना कसं चमत्कारिक लागलं. फक्त त्याची आईच त्याला या नावाने हाक मारत असे, आणि ती गोष्टही आता अंधाऱ्या भूतकाळात जमा झाली होती. डोमिंगो, मी इतकी बोलते, तू काहीच का बोलत नाहीस, लिरानं भुवया किंचित वर करून त्याला विचारलं. डोमिंगो नुसता हसला. बोलायचं त्यानं मनात आणलं असतं तरी बोलण्यासारखं त्याच्याजवळ काहीच नव्हतं. त्याच्या काकानं जे काही होतं ते सारं गिळंकृत केलेलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबल्याखेरीज कुणाला कधीही काही जेवायला मिळालं नाही. एक दिवस निराशेच्या भरात त्याच्या बापानं आपल्या मालकाच्या घरी चोरी केली. चोराचा पोर म्हणून डोमिंगोला कुणी सुद्धा विचारिना. खिशात 3 रुपये टाकून तो पोटामागे लागून बेळगावला गेला. तेव्हापासून त्यानं जे कष्टाचं आयुष्य काढलं त्यात लिरेच्या गप्पा गोष्टींसारखं गोड मजेदार त्याला काही आढळलं नाही. त्याला कोणी नातलग नव्हते, मग कुणाविषयी बोलणार तो. पण लिराच्या प्रश्नाला उत्तर तर दिलंच पाहिजे ना. लिरा, खरं सांगू का, मला बोलण्यापेक्षा ना ऐकणंच जास्त आवडतं, तो म्हणाला. शिपायांनी भरलेली एक मोठी लॉरी अगदी डोमिंगो जवळून भर वेगाने गेली. डोमिंगोने चमकून इकडं तिकडं पाहिलं आणि तो आपल्या गल्लीत आला. पेट्रोल पंपाजवळून लष्करामध्ये गेलेल्या रस्त्याच्या शेवटी 2 मोठी घरं आहेत. त्यापैकी एका लहानशा खोलीत तो राहत असे. त्या घराच्या मागे ताडीचा गुत्ता होता. खोलीच्या खिडकीतून त्या गुत्त्यात काय चाललंय हे त्याला स्पष्ट दिसायचं. ताडीचा आंबट वास त्याला बिलकुल सहन होत नसे, पण सततच्या सहवासानं त्याला आता त्याची सवय झाली होती. रोज संध्याकाळी तिथे गावंढळ लोकांची गर्दी व्हायची. रात्रभर त्यांचा धांगडधिंगा चालत असे. त्या आरडाओरडीनं कित्येक वेळा सबंध रात्रभर त्याला जागत पडावं लागे. त्यानं आपली खोली उघडली. अंधारात साधारण चाचपून दिवा कुठे आहे याचा अंदाज घेतला आणि काडी ओढून दिवा लावला. अंगातला कोट काढून खुर्चीवर फेकला आणि त्यानं सिगरेट पेटवली आणि तो खुर्चीवर बसला. निळ्या निळ्या धूम्रवलयांकडे पाहताना त्याला एकदम वाटलं, आपल्याही खोलीत लिरासारखी एखादी गोड मुलगी असती तर किती बरं झालं असतं. आणि दुसऱ्याच क्षणी त्याला आपल्या वेडेपणाचं हसू आलं. त्यानं खोलीत एक नजर फेकली. भिंतीवर मोटर वर्क्सचं कॅलेंडर होतं, पण त्याची पानच डोमिंगोनं फाडली नव्हती. खुंटीवरून एक मळका कोट लोंबत होता. टेबलावर चहा पिऊन ठेवलेला एक कप उघडाच पडला होता. त्याच्या बाजूला बायबलमधल्या डेली पोर्शनचं पुस्तक पडलं होतं, पण तो ते कधीच वाचत नसे. पोटासाठी झगडत असता धर्माचं अस्तित्व तो पार विसरून गेला होता. असल्या खोलीत लिरासारखी मुलगी पाय देखील ठेवणार नाही. रोल्स रॉईस गाडी काही एखाद्या रिपेअररला मिळायची नाही. त्यानं नुसत्या पाहण्यावर समाधान मानावं, त्याने स्वतःचीच समजूत घातली. आज लिरा येणार नाही हे माहीत असूनही डोमिंगो रोजच्या जागी आला. त्याला संध्याकाळचा वेळ कुठेतरी काढायचा होता. खिशातनं हातरुमाल काढताना त्याच्या हाताला काहीतरी कठीण पदार्थ लागला. काल घेतलेल्या चॉकलेटच्या 2 पाकिटांपैकी एक शिल्लक राहिलं होतं. स्टेशन ग्राउंडवर बरेच लोक फिरायला येत. दायांनी बरोबर आणलेली गोजीरवाणी मुलं हिरव्यागार गवतावर उड्या मारत होती. दाया एकमेकींशी बोलण्यात गर्क झाल्या होत्या. प्लाझा सिनेमात लोक आत बाहेर हसत खिदळत जात होते. डोमिंगोला वाटलं, सारं जग पूर्ण सुखी आहे, आपण मात्र अगदी दुर्दैवी आहोत. हुंक्याच्या आवाजानं त्याने चमकून मागे पाहिलं आणि तो ताडकन उभा राहिला. लिरा, काय झालं? त्याच्या मागे लिरा हुंके देत उभी होती. तिच्या केसांवर रिबीन नव्हती. हुंक्यांबरोबर तिचे सोनेरी केसही थरारत होते. तिचा फ्रॉकही फार चुरगळून गेला होता.

0: अगं लीरा, काय झालं सांग ना. हे घे चॉकलेट, डोळे पूस आणि सांग बघू काय झालं ते. डोमिंगो तिच्या हातात चॉकलेटचं पाकिट देत म्हणाला. डोळे पुसून हुंके देत लीरा सांगू लागली, काका वाईट आहेत, मला ते जेनी मावशीकडे घेऊन जाणार आहेत. म्हणजे? अगं आईकडे नेणार होते ना तुझ्या, डोमिंगोने मध्येच विचारलं. मला म्हणे आईच नाही, मी अगदी लहान असतानाच आई वारली, पण मी जेनी मावशीकडे जाणार नाही, ती वाईट आहे. डोमिंगो डोमिंगो, मी तुझ्याजवळ राहू का? सांग ना, मी तुला अजिबात त्रास द्यायची नाही. त्या सरळ साध्या प्रश्नानं डोमिंगो गोंधळला. त्याच्या डोळ्यांपुढे ते घाणेरडं वातावरण, आपली ती खुराड्यासारखी खोली एकदम उभी राहिली. अशा खोलीत लीरा राहायला येणार? निर्जीव दगडी पुतळ्यांसाठी हजारो रुपये खर्च करून राजेशाही भव्य देवळं बांधली जावीत आणि लीरासारख्या चालत्या बोलत्या जीवाच्या मात्र तो गोठा वाटणीस यावा? त्याला काही सुचे ना. त्यानं असहाय्यपणे मान वर करून पाहिलं. हुंके देण्याचं थांबून उत्तराच्या अपेक्षेनं लीरा त्याच्याकडेच पाहत होते. नको लीरा, माझं घर नुसतं पाहशील तर? त्यानं सुरुवात केली खरी, पण त्याला मध्येच थांबावं लागलं. नको, डोळे पुसून लीरा म्हणाली, मग मी जेनी मावशीकडेच जाऊ. डोमिंगो तू वाईट आहेस, तू काका जेनी मावशी सगळे सगळे जण वाईटात. हे घे तुझं चॉकलेट, तू वाईट आहेस, तू दुष्ट आहेस, रागाने लीरा बोलत होती. पण तिच्या रागाचं रूपांतर शेवटी हुंके देण्यातच झालं. तिनं चॉकलेटचं पाकिट त्याच्या अंगावर फेकलं आणि हुंके देत ती तिथून निघून गेली. डोमिंगो अगदीच गोंधळून गेला. चॉकलेटचं पाकिट तसंच टाकून तो उठला आणि शून्य नजरेनं इकडे तिकडे पाहत चालू लागला. दुसऱ्या दिवशी डोमिंगो लीराच्या बंगल्यापाशी गेला. बंगला बंद होता. आणखी 2 दिवसांनी तो पुन्हा त्या बंगल्याजवळ गेला. तिथला माळी मोठ्या लोखंडी कात्रीने कुंपण कातरत होता. मध्येच विडीचा झुरका घेण्यासाठी तो थांबला. काड्याची पेटी आहे काय? त्याने डोमिंगोला विचारलं. डोमिंगोनं त्याला काड्याची पेटी दिली आणि बंगल्याकडे अंगठा वळवून विचारलं, या बंगल्यातील लोक केव्हा येणार आहेत? ते कशाला येतात आता? त्यांची बदली झाली. उद्या तिथं सिव्हिल सर्जन साहेब येणार आहेत. आता काय बंगला काय रिकामा पडतो होय? अहो या जगात कोणाचंच कोणाशिवाय अडत नाही हो. तत्वज्ञानाप्रमाणे गंभीर चेहरा करून माळी म्हणाला. काड्याची पेटी परत करून त्यानं पुन्हा कात्री उचलली आणि आपलं काम चालू ठेवलं. चक चक चक. डोमिंगो खोलीकडे आला. समोरच्या गुत्त्यात हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यानं खोलीचं दार उघडलं. वाटेत त्याचेच बूट त्याला लागले. त्याने ते रागाने कोपऱ्यात लाथाडले. टेबलाला धक्का लागून त्यावरचा कप जमिनीवर पडला आणि खळ दिशे फुटला. कोट न काढता त्याने खुर्चीत अंग टाकलं. लीरा लीरा, मी वाईट नाही, मी दुष्ट नाही, तेवढंच तुला सांगायचं होतं. पण टेबलवर डोकं टेकत तो पुटपुटला. जी ए कुलकर्णी यांच्या कुसुमगुंजा या कथासंग्रहातली लीरा ही कथा आता आपण ऐकलीत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आता ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुमगुंजा याच कथासंग्रहातली दुसरी कथा, काळी आजी. लष्करमधल्या स्वस्त धान्याच्या दुकानातनं डाव्या हातात तांदळाची पिशवी आणि उजव्या हातात गाठी गाठीची काठी घेऊन काळी आजी बाहेर पडली. वार्धक्यानं तिचे हात सारखे थरथरत आणि पावलंही जणू शिशाची केली असल्याप्रमाणे तिची तिलाच लवकर उचलत नसत. चालताना एका पावलाला अगदी लागून दुसरं पाऊल ती टाकत असे आणि अशी 10-15 पावलं झाली की विश्रांतीसाठी ती जरा वेळ थांबत असे. तिचा खालचा ओठ नेहमी थरथरत असल्यामुळे ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत चालल्याप्रमाणे दिसे आणि त्यामुळेच कोपऱ्यातल्या शाळेतली मुलं तिला वेडी काळी आजी असं म्हणत असत. कितीतरी वर्षात तिच्या पोशाखात फरकच पडला.

0: ठिकठिकाणी भोकं पडलेले लोकरी मोजे, विटक्या काळ्या रंगाचा झगा आणि त्यावर बटणं नसलेलं अतिशय सैल असं जॅकेट हा तिचा पोशाख तर त्या शाळेच्या बाजूला असलेल्या हॉटेलचा मालक आपलं हॉटेल चालू केल्यापासून पाहत होता. वर काळ्याच रंगाची अगदी जुनी झालेली हॅट असे, त्याखाली तिचे तागासारखे दिसणारे केस झाकून जात. पूर्वी दर आठवड्याला फक्त एकदाच रविवारी चर्चला जाताना ती त्या हॉटेलवाल्याला दिसत असे, पण ही लढाई सुरू झाल्यापासून दर आठवड्याला तीनदा लष्कराकडे जाताना ती दिसू लागली. सूर्याचं ऊन अजून कोवळं आहे, झाडांच्या सावल्या ओल्या गवतावर लांब पसरल्यात तोवरच ती रस्त्याच्या कडेनं येताना दिसे. मग पिवळं ऊन पांढरं होऊ लागे, झाडावर दोन चार किडे किर्र किर्र करून ओरडू लागत, तेव्हा धान्याची पिशवी घेऊन ती परतू लागे, रस्त्याच्या अगदी कडेने निघून घरी येई. पूर्वी तिच्या घरासमोरच असलेलं किराणा भुसारी मालाचं दुकान लढाईमुळे बंद झालं. त्या युरोपात आणखी एक लढाई सुरू झाली म्हणे. हे लोक किती लढाया करतात कुणास ठाऊक. 4 की 6 वर्षांपूर्वीच एक लढाई झाली होती, आता संपते ना संपते तोच आणखी एक लढाई सुरू काय आहे काय?
1: काय आजीबाई,
0: तुला देऊ तरी काय? मी दुकानदार खरा, पण मलाच तांदूळ नाही खायला. रॉकेलचं तर नाव काढू नकोस, दुकानातल्या जुन्याच मेणबत्त्या वापरतोय मी. छे, ही लढाई म्हणजे फारच वाईट. काळ्या आजीनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि ती घराकडे परतली. 2 दिवसांनी पीटरनं तिला एक कूपन आणून दिलं. हे घे कूपन, त्या पेट्रोल पंपाजवळ एक दुकान आहे, तिथं तुला तांदूळ आणि जोंधळा मिळेल, तो म्हणाला. काळ्या आजीला जरा आनंद झाला. तिच्या थिजल्यासारख्या दिसणाऱ्या डोळ्यांची जरा हालचाल झाली आणि तिने 2-4 पापण्यांची उघडझाप केली. नुसतं कूपन दाखवलं की धान्य मिळतं. तिच्या चंदनी पेटीतले पैसे आता संपत आले होते. तिला सारखी भीती वाटे की आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत काही ते पुरायचे नाहीत आणि आपलं हे भकास आयुष्य काही केल्या लवकर संपत नाही. आजारी मनुष्याला रात्र ज्याप्रमाणे कधीच न संपणारी असं वाटू लागतं, त्याप्रमाणे काळ्या आजीला आपलं आयुष्य हे कधीच न संपणार आहे असं वाटू लागलं होतं. आणि आता हे कूपन मिळालं. आता नुसतं कूपन दाखवलं की धान्य मिळतं. वा आजीबाई, नुसतं कूपन दाखवलं की नाही धान्य मिळत, तिथेही पैसे द्यावे लागतात, पीटर हसून म्हणाला. पैसेही द्यायचे आणि कूपनही दाखवायचं, मग त्या कूपनचा उपयोग तरी काय, काळ्या आजीला वाटलं. पण ती काही बोलली नाही. तिनं ते कूपन घेतलं आणि ती मुकाट्याने चालू लागली. लष्करामधल्या त्या स्वस्त धान्याच्या दुकानात मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तांदूळ आणि रॉकेल मिळे. त्या दिवशी काळी आजी नेहमीपेक्षा जरा लवकरच उठे. घाईने ते कपडे जास्त फाटू नयेत म्हणून मोठ्या काळजीपूर्वक तिथे लोकरीचे मोजे आणि जॅकेट चढवत असे. पोशाख करायला तिला दररोज 1/2 तास लागे, पण त्या दिवशी ती जरा जास्तच काळजीपूर्वक पोशाख करत होती. आपल्या पोशाखामुळे कुणी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून ती शक्यतो सभ्य लोकांसारखा पोशाख करण्याचा प्रयत्न करी. रॉकेलची बाटली पिशवीत टाकून ती चालू लागे. गल्लीतल्या बाकीच्या लोकांची घरं अजून उघडली सुद्धा नसत, पण त्यांना लवकर उठण्याची जरूरच नव्हती. तिच्या मागून जाऊन ते लोक तिच्या आधी परतत असत, पण काळ्या आजीला त्या दुकानापर्यंत पोहोचायलाच 9 वाजायचे. हळूहळू काठी टेकत टेकत ती चालू लागे. लष्करमधून मोठ्या मोटारी अगदी भरधाव येत आणि तिच्या अगदी जवळून जात. त्यावेळी तिच्या जीवाचा अगदी थरकाप होई आणि ती मोठ्या लगबगीने पावलं उचलून रस्त्याच्या अगदी कडेला जाऊन उभी राहत असे. त्या मोटारींनी उधळलेली धूळ खाली बसेपर्यंत ती तिथंच उभं राही आणि नंतर आपल्या जाकिटावर बसलेली धूळ झाडून टाकण्याचा प्रयत्न करत ती पुन्हा चालू लागे. पुष्कळदा गावातल्या रस्त्यानं लांब लचक शिंगांच्या म्हशी येत, त्यांना चुकवता चुकवता तर तिला धाप लागे. त्यातून मार्ग काढत ती कशी बशी दुकानापर्यंत पोहोचे. तिथं पोहोचेपर्यंत तिचं सारं लक्ष त्या दुकानाकडेच असे. आपण जाण्यापूर्वीच दुकान बंद तर होणार नाही ना अशी सारखी तिला भीती वाटे. दुकानापाशी कितीतरी लोक हातात बाटल्या किंवा पिशव्या घेऊन एका रांगेत उभे असत. त्या रांगेत सर्वात शेवटी जाऊन ती उभी राहत असे. नंतर एक एक जागा वर सरकत ती धान्य देणाऱ्या इसमाजवळ येई, पण तोपर्यंत तिच्या पायाला मुंग्या येत. तांदूळ पिशवीत पडताच तिला जरा हायसं वाटे आणि त्याच्याकडे पाहून ती कृतज्ञतेने किंचित हसे. पण त्या इसमाचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसे. तो लगेच माप भरून तिच्या मागच्या लोकांना तांदूळ द्यायला सुरुवात करी. परतताना तिला जरा समाधान वाटे. दुकान बंद होईल की काय या भीतीनं आता घाईघाईनं चालण्याची अजिबात तिला गरज नव्हती. इकडे तिकडे पाहत सावकाश ती घराकडे येऊ लागे. दर दिवशी तिला तेच ते

तिच्या परिचयाचं जग दिसे. दुकानातून बाहेर पडल्यावर जरा अंतरावर मुलांची शाळा लागे. बहुधा कोणत्या ना कोणत्या वर्गातली मुलं आवारात खेळतच असत. काळी आजी रस्त्याच्या त्याकडेनं जाऊ लागली की 5-6 मुलं कुंपणाजवळ येत तिच्या त्या थरथरणाऱ्या ओठाकडे बोट दाखवत आणि तिला काळी आजी म्हणून हाक मारत. ती त्यांच्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत हळूहळू चालू लागे. त्या शाळेच्या जरा पुढे गेलं की डाव्या बाजूला एक बंगला लागे. बंगल्याच्या भोवती खूप उंचच्या उंच झाडं होती. झाडांची ती रांग विलक्षण सुंदर दिसे. बंगल्याच्या खूप आत एक रस्ता गेला होता. बंगला नेहमी शांत असे. बागेत फुललेली फुलं तोडताना किंवा त्या हिरव्यागार गवतावर हसत उड्या मारताना काळ्या आजीला कधीच कोणी दिसलं नाही. कधीतरी कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला पातळांचे फाटके तुकडे नेसलेल्या गुराख्यांच्या 1-2 मुली भीत भीत काटक्या गोळा करताना मात्र दिसत असत. पेट्रोल पंपाजवळून डाव्या बाजूला वळलं की समोर अंतरावर स्टेशन आणि तिथं नेहमी असणारे मालगाडीचे डबे दिसत. स्टेशनपर्यंतच्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं होती. त्या रांगेत मध्येच एक लालभडक अशोकाचं झाड असे. जर आदल्या दिवशी संध्याकाळी जोराचा वारा सुटला असेल तर सकाळी तो रस्ता हिरव्या पानांनी भरून जात असे. अशोकाच्या झाडाखाली तांबड्या फुलांचा खच पडे. त्या हिरव्यागार पानात मध्येच ते तांबडे पिवळसर वर्तुळ नेहमी हातरुमालावरच्या वेलबुट्टीप्रमाणे दिसे. कधीतरी रेल्वे क्वार्टर्समधून फुलाफुलांचे झगे घातलेल्या उंच टाचांच्या बुटांमधल्या तरुणी फिरायला बाहेर पडत. काळी आजी त्यांच्याकडे पाहून एक दीर्घ निश्वास सोडत असे. तिला वाटे, जर आपली रोजमेरी आज असती तर याच वयाची झाली असती नाही. असलेच झगे तिने घातले असते आणि तीही मध्येच एकदम अशीच खुदकन हसली असती. त्या रस्त्याच्या थोडं पुढे गेलं की मात्र दोन्ही बाजूंना मोकळं मैदान लागे. फक्त लाल लाल मातीचा रस्ता मधून खूप लांबवर गेलेला दिसे. रस्त्याच्या मध्ये लहान मोठे दगड होते, पण कडेने मात्र अगदी मऊ माती असे. काळी आजी रस्त्याच्या कडेनं जाऊ लागली की तिची पावलं मातीत उमटत. तिला पुष्कळदा वाटे आपण इथून गेलो हे थोडा वेळ तरी या पावलांवरून दिसेल, पण आपण या जगात येऊन सुखदुःखाचे 2-4 दिवस काढले हे सांगायला आपल्या मागे मात्र कुणीही नाही. तिला वाटे आपलं आयुष्य या निर्जीव रस्त्याप्रमाणेच जाणार आहे. क्षणभर डोळे थांबतील अशी एकही जागा नाही. आपल्या आयुष्यात तशी एकच जागा होती, पण सुंदर काचेचं भांड फुटावं त्याप्रमाणे सारं फुटून गेलंय. फक्त एखाद दुसरा तुकडा मात्र हातात राहिलाय. तीच ती दृश्य तिला दररोज दिसत. लाकडाच्या ओंडक्यात ज्याप्रमाणे काही फरक पडत नाही त्याप्रमाणे कैक वर्ष तिचं ते जीवन रेंगाळत होतं. रात्री अंथरुणावर अंग टाकताना तिला वाटे आता पुन्हा आणखी एक दिवस पाहण्याचं दुर्भाग्य नको. आता आपण रात्रीची प्रार्थना करत असतानाच कोनाड्यातली मेणबत्ती जळून जावी आणि आपणही नंतर जागे होऊ नये. पण सकाळी सूर्याचे किरण येऊन आत खोलीत पसरले की ती असहाय्यपणे एक निश्वास सोडी आणि बादली घेऊन पाणी आणण्यासाठी शेजारच्या विहिरीकडे वळे. आज ती दुकानातून थोडी लवकर बाहेर पडली होती. ती हळूहळू उंच झाडं असलेल्या बंगल्यापाशी आली. वारा झाडांच्या पानातून हलकेच हिंडत होता. काळी आजी एक क्षण थांबून ती झाडं, खूप आत गेलेला रस्ता, बागेतली तांबडी पांढरी फुलं यांच्याकडे पाहत बसली होती. वाऱ्याची एक मंद झुळूक बागेतून बाहेर आली. ती फुलझाडं क्षणभर थरारली आणि कसल्या तरी फुलांचा नाजूक आल्हाददायक सुवास थोडा वेळ रस्त्यावर भरून राहिला. काळी आजी थबकली आणि अगदी निरखून पाहू लागली. एक मुलगी हळूहळू त्या कुंपणाजवळ आली आणि काळ्या आजीकडे पाहून किंचित हसली. काळी आजी एकदम दचकली. ती जरा पुढे गेली आणि जास्तच निरखून पाहू लागली. ती मुलगी अगदी रोजमेरीसारखीच दिसत होती. तेच किंचित घाबरल्यासारखे डोळे, तांबड्या लाल रिबिननं बांधलेल्या 2 वेण्या. ती मुलगी कुंपणाच्या तारेतून बाहेर आली आणि काळ्या आजीकडे पाहून पुन्हा किंचित हसली. तिचे पांढरे शुभ्र दात झटकन चमकले. ती हसतही होती रोजमेरीप्रमाणेच. आपल्या हातातली शक्ती एकदम ओसरून जाते असं काळ्या आजीला वाटलं आणि तिच्या हातातल्या तांदळाची पिशवी धप्प दिशी खाली पडली. आपले कपडे धुळीने भरतील याचा विचारही न करता ती एकदम झाडाच्या बुंध्याला टेकून बसली आणि तिनं त्या मुलीला खून करून जवळ बोलवलं. तिचे ओठ थरथरल्यासारखे होऊ लागले. तिचा गळा अगदी भरून आला होता. तिच्या तोंडून काहीच शब्द बाहेर पडेना.
तिनं त्या मुलीच्या केसांवरून हलकेच हात फिरवला.

0: आणि तिच्याकडे स्निग्ध नजरेनं पाहिलं. ती मुलगी मोठ्याने हसली आणि मागे वळून तिनं आपल्या मैत्रिणीला हाक मारली. अगं बघ, ही काळी आजी कशी करतेय, तिचे ओठ तरी पहा हलतायत, बिचारी वेडी काळी आजी. ती पुन्हा हसली आणि त्या मैत्रिणीबरोबर बंगल्यात निघून गेली. स्वप्नातून जाग झाल्याप्रमाणे ती काळी आजी एकदम भानावर आली. ती एकदम उठून उभी राहिली. तिनं तांदळाची पिशवी उचलली, खाली धुळीत मुठभर तांदूळ सांडले होते ते तिने धुळी सकटच पिशवीत टाकले, डोळ्यातले अश्रू पुसले आणि रस्त्याच्या अगदी कडेनं चालू लागली. पुन्हा तीच दृश्य, पुन्हा तेच जीवन. कुसुम गुंजा या जी ए कुलकर्णी यांच्या कथासंग्रहातली काळी आजी ही कथा आता आपण ऐकलीत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विराज सवाई यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: आताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल विविध भारती पुणे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा.
3: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: श्रोते हो, ही भारत माता म्हणजे प्रखर क्रांतिकारक, थोर समाज सुधारक, देशभक्त, अलौकिक प्रतिभा लाभलेले साहित्यिक यांची खाणच आहे. यातलंच एक नररत्न ज्यांनी आपल्या भारत मातेची स्वतंत्रते भगवते असं म्हणून पूजा बांधली, असे वीरवर कर्पूर गौर असं व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. त्यानिमित्तानं ऐकूया स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली ही रचना. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: पुन्हा ऐकेर सांजधारा या मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात. आता घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव्ह बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00,
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या

0: आत्मांना आमची साथ।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता ऐकूया नंदेश उमप आणि अमेय पांचाळ यांच्या स्वरातील हे गीत। शब्द आहेत वी भा पाठक यांचे।

0: कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूया एका विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय?
3: अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा। संपर्क 8793489436, 8793489436। निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
5: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत।

0: कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूया काही क्षणानंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, चळक रोड, पुणे.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा पुना आय केअर सांजधारा हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहितीही त्यांना दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी सावरकर यांना अभिवादन केलं. पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं व्याख्यानं, गीतगायन, अभिवाचन यासारख्या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचं स्मरण केलं जात आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज सावरकर स्मारकस्थळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मसापचे अध्यक्ष अभिनेते योगेश सोमण यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज पुणे आणि परिसरात उत्साहात साजरा होत आहे. पुण्यातील ईदगाह आणि मशिदींमध्ये आज नमाज अदा करण्यात आली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. मानवजातीसह निसर्गातील प्रत्येक घटकाला एक कुटुंब मानलं तर निश्चितच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असा विश्वास निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काल पुण्यात व्यक्त केला. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं. IMDR, टाय, स्वरूपवर्धिनी या संस्थांचा यात समावेश आहे. नेतृत्व क्षेत्रातील श्वेता शालिनी, उद्योजक गौरव त्रिपाठी यांचाही गौरव करण्यात आला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीनं पुण्यात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहरू प्रणित भारताच्या विकासाचं प्रतिमान आणि त्याची प्रासंगिकता या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांचं यावेळी व्याख्यान झालं. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन देशात जग

विभागलेलं असताना स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून पंडित नेहरूंनी तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं प्रतिपादन मुणगेकर यांनी यावेळी केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम आज उत्साहात पार पडली. 30 मे रोजी होणाऱ्या या सोहळ्यात 355 कॅडेट्स भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून दाखल होणार आहेत. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी दीक्षांत संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. घटनेनंतर अवघ्या 15 दिवसात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं, त्यावर आज सुनावणी पार पडली. शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप

0: सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. घटनेनंतर अवघ्या 15 दिवसात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं, त्यावर आज सुनावणी पार पडली. शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये केवळ DAP खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. स्फुरदयुक्त SSP हे खत देशांतर्गत तयार होतं, तेलबियांसह विविध पिकांसाठी ते फायदेशीरही आहे, त्यामुळे फक्त DAP खताच्या ऐवजी युरिया आणि SSP या अन्य खतांचाही वापर केला तर तो DAPला चांगला पर्याय ठरेल असं कृषी विभागानं म्हटलं आहे. हवामान. पुण्यात आज कमाल 37 आणि किमान 24.3 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही साधारण असंच तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल विविध भारती पुणे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 39 41 42.
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आधी ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं एक कली मुस्काई या चित्रपटातलं हे गाणं.

1968 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक कली मुस्काई. मंडळी, हा चित्रपट बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि कॅमेरामन होते स्वतः बाळ एम जोगळेकर. चित्रपटाला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी आणि अशोक कुमार, जॉय मुखर्जी, महमूद, ओम प्रकाश, धुमाळ, निरुपा रॉय अशा दिग्गज कलाकारांबरोबर रुपेरी पडद्यावर पदार्पण करत होती बाळ जोगळेकर यांची पुतणी आणि वसंत जोगळेकर यांची कन्या मीरा जोगळेकर. बाळ जोगळेकर सांगायचे, मीराच्या या पदार्पणाचं दडपण तिच्यापेक्षा माझ्याच मनावर जास्त होतं, त्यामुळे कॅमेराच्या मागून माझं तिच्याकडे बारीक लक्ष होतं. तुम्हाला माहितीये मंडळी या चित्रपटाची अजून एक गंमत, चित्रपटामध्ये मेहमूद यांनी काम करावं यासाठी बाळ जोगळेकर स्वतः त्यांच्याशी बोलायला गेले होते. तेव्हा मेहमूद यांनी अवाच्या सवा रक्कम मानधनात सांगितली. बाळासाहेब म्हणाले, यात काही कमी नाही का होऊ शकणार? त्यावर मेहमूद म्हणाले, दुसरा कोणी प्रोड्युसर असताना तर मी नक्की विचार केला असता, पण तुमच्यासाठी मी एक कवडी सुद्धा कमी करू शकत नाही. बाळ जोगळेकरांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी कारण विचारलं तेव्हा मेहमूद म्हणाले, तुम्ही मला तुमच्या कारीगर फिल्ममध्ये

0: घेतलं होतं. पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या मित्रांची तिकीटं काढली आणि त्यांना तो चित्रपट बघण्यासाठी थिएटरला घेऊन गेलो. पण चित्रपट संपला तेव्हा लक्षात आलं की त्या चित्रपटात माझा एकही सीन नाही. मला मान्य आहे की चित्रपट चांगला होण्याच्या दृष्टीने तुम्ही माझी भूमिका कदाचित कापली असेल, पण मित्रांमध्ये माझी नाचक्की झाली ती झालीच ना. बघा मंडळी, खरं तर कथेच्या गरजेनुसार मेहमूद यांचा रोल कट केला होता, पण बाळ जोगळेकर यांना त्यांचं म्हणणं पुरेपूर पटलं आणि त्यांनी मेहमूद यांनी मागितलेलं मानधन देऊन त्यांना एक कली मुस्काई या चित्रपटासाठी करारबद्ध सुद्धा केलं. चित्रपटाबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक कली मुस्काई या चित्रपटाबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्हाला माहितीये, खरं तर पडद्यावरच्या कलाकारांची बडदास्त नेहमीच ठेवली जाते, पण जोगळेकर प्रोडक्शन हाऊसमध्ये पडद्यामागच्या कलाकारांबद्दल सुद्धा प्रचंड आस्था होती बरं का. म्हणून तर एक कली मुस्काईच्या शूटिंगसाठी नैनिताल इथे जायचं ठरलं तेव्हा बाळ एम जोगळेकर यांनी कल्पना मांडली की या चित्रपटाशी निगडीत असलेल्या सर्व तंत्रज्ञांना पत्नी आणि मुलांसहित नैनितालला न्यायचं. झालं, संपूर्ण युनिट निघालं आणि सगळ्या युनिटनी तो दौरा अतिशय समाधानात आनंदात पार पाडला. एवढंच नाहीये तर नैनितालमधल्या ओळखीच्या एका टेलरकडून सर्वांनी सूट शिवून घेतले होते आणि अखेरच्या श्वासापर्यंत बाळ एम जोगळेकर यांनी तो सूट आपल्याजवळ जपून ठेवला होता. अजून एक गंमत म्हणजे मंडई, दांडेलीच्या जंगलात शूटिंगसाठी असताना एका रात्री रेस्ट हाऊसच्या बाहेरून धड धड असा आवाज येऊ लागला. दादामुनी म्हणजेच अशोक कुमार रेस्ट हाऊसच्या बाहेर गेले आणि बघितलं तर एक अत्यंत मोठा हत्ती संतापलेल्या अवस्थेत मुळासकट झाडं उपटून टाकत होता. पण नशीब, त्यांनी युनिटवर कुठेही हल्ला केला नाही. अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांनी एक कली मुस्काईचा हा प्रवास सजलेला होता. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात एक कली मुस्काई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे सुप्रसिद्ध गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या

0: लेन्समधून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आज 28 मे. दिव्य क्रांतिकारक, तेजस्वी योद्धा, व्यासंगी लेखक आणि अलौकिक प्रतिभा लाभलेले साहित्यिक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांनी शब्दबद्ध केलेली ही रचना. स्वर आहे लता मंगेशकर आणि सहकार्यांचा. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालवूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
3: 8888 5600 11.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 999 1827.
5: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव्ह बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
6: रविवार 31 मे 2026 रोजी. वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00.
5: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
8: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत. शब्द आहेत वसंत कानेटकर यांचे आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. शब्द आहेत द वी केसकर यांचे. संगीतकार वसंत प्रभू.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: इवलासा अंकुर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00.
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: कार्यक्रमात आता ऐकूया ऊन पाऊस या चित्रपटातील हे गीत. स्वर आहे प्रमोदिनी देसाई यांचा, संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. कार्यक्रमात आता ऐकूया तांबडी माती या चित्रपटातील गीत. स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा, योगेश यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे आनंद घन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: पिंजरा या चित्रपटातील या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
3: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
3: बर. पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
4: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
3: दीपावली.
4: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
3: अर्थातच लक्ष्मी पूजन.
4: कुठल्या दिवशी येतं?
3: अमावस्येला.
4: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
3: बरोबर आहे.
4: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
3: हो.

0: घरातली जळमट काढता.
1: करे
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा. हा, पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण

0: 8,000 रुपये सुरुवात,
1: हाँ
0: त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची,
1: बर,
0: कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का,
1: हा,
0: युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार आहे.
1: बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202444 78 286 किंवा 0202448 80 135.
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं, ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं.
3: आताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया सुगम गीताची ही ध्वनिमुद्रिका. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. सुरेश भट यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे रवी दाते यांनी.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7 वाजलेत. आता जयमाला हा सैनिक बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
0: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघे

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकत आहात जगभरात सर्वत्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, मानवी जीवनाचं अस्तित्व, सहजीवन आणि संस्कृती ही फुलते ती नदीकाठी, वाहते ती नदीच्या प्रवाहासोबत. कारण नदी ही जीवनदायिनी आहे. तिच्या काठी जीवन रुजतं, फुलतं आणि प्रवाहित राहतं. अनेक कवींनी याचं वर्णन आपल्या शब्दात केलंय. आज डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात ऐकूया नदीकाठी उमललेली काही स्वरपुष्प. सुरुवातीला ऐकूया जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातील गीत. स्वर आहे मुकेश यांचा. शंकर जयकिशन यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे शैलेंद्र यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाके फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

कार्यक्रमात आता ऐकूया अनोखी रात या चित्रपटातील गीत. स्वर आहे मुकेश यांचा. इंदिवर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे रोशन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गंगा की लहरे या चित्रपटातील गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाके फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. भरत व्यास यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे SN त्रिपाठी यांनी.

0: नदी किनारे कोई पुकारे, नदी किनारे
1: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती.

0: अगदी कोणते चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: अंकुर पोटी रुजावा आपल्या घरी पाळणा झुलावा.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: कार्यक्रमात आता ऐकूया CID या चित्रपटातील गीत. स्वर आहे शमशाद बेगम यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे OP नय्यर यांनी.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आज आपण नदी या शब्दावर केंद्रित असलेली गीत ऐकली. यामध्ये जिस देश में गंगा बहती है, सीआयडी बैजू बावरा, चंद्रमुखी, गंगा की लहरे आणि अनोखी रात या चित्रपटातील गीत ऐकली. रात्रीचे 11:30 झालेले आहेत. आता डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जोडलेले आहात जगभरात सर्वत्र. रात्रीचे 11:31 आणि 8 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. उद्या आपली भेट 5:50. तोपर्यंत मी तेजश्री अरुण बाभुळगावकर आपला निरोप घेते. शुभरात्री. जय हिंद.